0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 11 जुलै.
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सत्पुरुष आणि त्यांचा अनुग्रह. सत्पुरुषाचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक बाबतीत त्या सत्पुरुषाची सत्ता असते. सरकारच्या हातात सर्व सत्ता असते आणि राज्ययंत्र सुरळीत चालण्याकरता एकेका खात्याकडे एकेक कामगिरी सोपवलेली असते. कायद्याला धरून जोपर्यंत ते खातं आपलं काम करत असतं तोपर्यंत सरकार त्यात ढवळाढवळ करत नाही. फक्त क्वचित प्रसंगी आणि विशेष कारणांमुळंच हस्तक्षेप करून सरकार आपल्या सत्तेचा उपयोग करतं आणि इच्छेप्रमाणे गोष्टी घडवून आणतं. तोच नियम इथंही लागू आहे. प्रापंचिक बाबतीत प्रारब्ध हे एक खातं आहे, त्याचा संबंध देहापुरताच असतो. प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बऱ्या वाईट गोष्टी भोगाव्या लागतात. सत्पुरुष होता होईल तो त्यात ढवळाढवळ करत नाही. फक्त व्यक्तीच्या कल्याणाकरताच जर जरूर असेल तर सत्पुरुष त्यात ढवळाढवळ करेल, पण परमार्थाच्या बाबतीत त्याची सर्व सत्ता असते. आपण मात्र त्यांना सांगितलेल्या साधनात राहून त्याला त्याची कामगिरी करण्यात अडथळा न येईल असं वागणं जरूर असतं. हा अडथळा अनेक प्रकारचा असतो. एक म्हणजे त्यांना सांगितलेल्या साधनाबद्दल शंका घेणं. दुसरं, दुसऱ्याला अमुक एक दिवसात साधलं, मला अजून का साधत नाही असा विचार मनात येणं. आणि तिसरं, सांगितलेल्या साधनापेक्षा काही अधिक किंवा कमी करण्याचा प्रयत्न करणे. थोडक्यात म्हणजे एकदा संतांच्या पायावर डोकं ठेवल्यावर आपला प्रपंच आणि परमार्थ दोन्ही त्याच्याकडे सोपवून प्रपंचात घडणाऱ्या गोष्टी त्याच्याच इच्छेनं घडता आहेत अशी भावना ठेवून आपलं कर्तव्य करत त्यांना सांगितलेल्या साधनात एकनिष्ठेनं राहणं हाच खरा मार्ग आहे. संताच्या देहाकडे पाहण्याचं कारण नाही. त्याचा देह आमचं काम करतच नाही, तो परमात्म स्वरूप आहे. ही जी आपली भावना, ती भावना आपलं काम करते. संत अत्यंत दयाळू असतात. सत्पुरुषाला भगवंत भेटलेला असतो म्हणून सत्पुरुष हा देहानं या जगात राहतो असं दिसलं तरी अंतर्यामी तो भगवंतापाशीच असतो. म्हणून आपण सत्पुरुषाकडे जात असताना या जगातल्या वस्तूविषयी वासना धरून गेलो तर ते योग्य नव्हे. सत्पुरुषाला त्याच्या लक्षणावरून ओळखता येणार नाही. पुस्तकामध्ये दिलेली जी लक्षणं असतात त्यांच्या पलीकडे संत असतो. त्याला ओळखायला आपल्या अंगी थोडं तरी भगवंताचं प्रेम आवश्यक आहे. भगवंताचं प्रेम हे एक मोठं वेड आहे. ते ज्याला लागेल तो भाग्याचा खरा. भगवंताच्या दास्यात जे प्रेम आहे ते जगाच्या मालकीत नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

जय जय रघुवीर समर्थ। इतरांच्या अनुभवाचा विचार करणारा असा जो योगेश्वर असतो तो प्राणी मात्राचं अंतर्मन ओळखतो अशा प्रकारची वृत्ती असते तिला उदासीन म्हणतात। त्याच्याही पुढचं म्हणजे आत्मज्ञान आहे। त्या आत्मज्ञानी माणसाच्या केवळ दर्शनाने लोक समाधानी होतात। अनेक उपाय करतो पण तो लोकांच्या वाटाला येत नाही। त्याचं हृदय भगवंताशी एकरूप झालेलं असतं। उपासना, मूर्तीचं ध्यान किंवा आत्मानुसंधान त्याचं नित्य चालू असतं आणि ते नसेल तर श्रवण आणि मनन निरंतर सुरू असतं। पूर्वजांचा पुण्यसंग्रह गाठीला असेल तरच अशा लोकांची भेट होते। प्रचितीशिवाय जे ज्ञान आहे ते केवळ अनुमान आहे। त्यामुळे लोकांना परलोकाचं साधन मिळणार नाही। त्यामुळे मुख्य प्रत्यय आहे प्रचितीशिवाय उपयोग नाही हे लक्षात घेतलं नाही तर उपाय म्हणून अपाय होईल हे शहाणे लोक जाणतात। वेडे लोक संसार सोडून गेले, ते कष्ट करून करूनच मरण पावले। त्यांना यहलोकही मिळाला नाही आणि परलोकही। रागारागाने निघून गेला आणि भांडून भांडून मेला। अनेक लोकांना कष्ट दिले, दुःखी केलं आणि आपणही दुःखी झाला, निघून गेला। पण त्याचं ते अज्ञान होतं। त्याच्या संगतीने लोक लागले आणि गुरु आणि शिष्य दोन्ही पण अज्ञानी झाले। अशा बुद्धी असलेला अनाचारी देश सोडून गेला आणि तिकडे गेला तरी तो लोकांमध्ये जाऊन अनाचारच करतो। घरामध्ये अन्ना वाचून कष्ट करतात आणि कष्ट होऊन निघून जातात। त्याची चोरी उघडकीस येतात, त्याला मारतात। तेव्हा संसार मिथ्या असं समजलं, ज्ञान मिळवण्यासाठी निघून गेला। त्याने आपल्यासारख्या लोकांना पावन केलं। एक प्रकारच्या संगतीनं माणूस तरतो आणि एक प्रकारच्या संगतीने बुडतो। म्हणून चांगली संगत असेल तर पावं। जिथे विवेक परीक्षण नसेल तिथे दीक्षा कशी असेल? मग घरोघरी मागितली तरी भिक्षा कुठेही मिळणार नाही। जो दुसऱ्यांचं मन जाणतो, देश काळ प्रसंग जाणतो, त्या पुरुषाला भूमंडळावर काहीही कमी पडत नाही। नीच प्राणी गुरुत्व पदवीला पोहोचला, त्यामुळे आचरणाला महत्त्व राहिले नाही। मग वेद, शास्त्र ब्राह्मणाला कोण विचारतो? ब्रह्मज्ञानाच्या विचाराचा अधिकार ब्राह्मणाला आहे। वर्णानाम ब्राह्मणो गुरु असं हे वचन आहे। ब्राह्मण बुद्धीपासून दूर गेले, आचार भ्रष्ट झाले, त्यांनी गुरुत्व सोडून दिलं। कित्येक दावल मलकाला जातात, कित्येक ब्राह्मण पीराला भजतात, कित्येक स्वतःच्या इच्छेने तुर्क होतात, धर्म बदलतात। असा हा कलियुगाचा आचार आहे। कुठेही विचार राहिलेला नाही। पुढे वर्ण संकर होणार आहे। नीच व्यक्तीला गुरुत्व आले, महंत मोठ्या प्रमाणावर वाढले, त्यामुळे लोकांनी ब्राह्मणाचा आचार बुडवला। हे ब्राह्मणाला कळत नाही, त्याची वृत्ती वळत नाही, त्याचा मूर्खपणाचा खोटा अभिमान कमी होत नाही। ब्लेंछांनी राज्य नेले, गुरुत्व चुकीच्या माणसाकडे गेले। आपण इकडचे राहिलो नाही आणि तिकडचे राहिलो नाही, काहीच नाही। ब्राह्मणांना अनाचाराने, आंधळ्या धार्मिकतेने बुडवले। ज्या विष्णूने राजपद मिरवले त्याच विष्णूला परशुरामाने शाप दिला। आम्ही तेच ब्राह्मण आहोत, दुःखाने हे वचन बोलत आहोत। वडिलांनी आम्हाला बहिष्कृत केलं, आताच्या ब्राह्मणांनी काय केलं? अन्न मिळणं अशक्य झालं असं तुमच्या सगळ्यांच्या अनुभवाला आलंय की नाही? बरं, वडिलांना काय म्हणायचं? ब्राह्मणाचं भविष्य जाणलं पाहिजे। प्रसंगानुसार बोललो आहे, त्याबद्दल क्षमा करावी। इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे युगधर्म निरूपण नाम समास सप्तम।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषी.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाच क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

तुझ्यानं हो नारद भक्ती सूत्रामधलं 72वं सूत्र, नासितेषु जाति विद्या रूप कुलधन क्रियादि भेदः, या संदर्भातलं अधिक विवरण असं आहे.

सम्यक व्यवसितो हि सह। या श्लोकावरच्या आपल्या टीकेमध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आणि आचरण पहाता सुपटा

धीधरी दुराचारी तरी सर्वोत्तम अवधारी जैसा बुडाला महापुरी नमरत निघाला, असं ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन आहे. इतकंच नव्हे तर भक्तिहीन पुरुष कितीही पुण्यकर्म करेल तरी देखील ती व्यर्थ होतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात, पै हिवराजी दाट सावली सज्जनी जैसी वाळली तैसी पुण्ये डावलोनी गेली अभक्ता दे निंब निंबोळिया मोडोनी आला.

इतकंच नव्हे, ज्यांना शास्त्रोक्त कर्मामध्ये अधिकारही नाही असे कितीतरी जीव अनन्य भक्तीनं भगवत भावाला प्राप्त झाले। अहो, स्वतः भगवान श्रीकृष्ण त्यांची नावं आपल्याला सांगतायत, सुग्रीवो हनुमान वृक्षो।

याचा अर्थ असा, भगवान श्रीकृष्ण सांगतात, अरे उद्धवा, सुग्रीव, हनुमान, जांबवंत, गजेंद्र, जटायू, तुलाधार वैश्य, व्याध, कुब्जा, गोपी, यज्ञपत्न्या, तसंच इतर अनेक जण उद्धरून गेले. या सगळ्यांनी वेदाचं अध्ययन केलं नव्हतं, श्रेष्ठांची सेवाही केली नव्हती, कोणतं व्रत तपश्चर्याही केलेली नव्हती. केवळ प्रेमभावनेनं गोपी, गायी, वृक्ष, पक्षी, दुसरे मूढबुद्धी नागादी सहज रीतीनं माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले, असं भगवान कृष्ण सांगतायत. सुजन हो, या श्लोकावरची श्री संत एकनाथ महाराजांची विस्तृत टीका मुळात पाहणं योग्य आहे. श्रीमद भागवत एकादश स्कंध अध्याय 2 मध्ये नवयोगेश्वर भक्ती महात्मा सांगताना स्पष्ट म्हणतात, जो श्रुती स्मृतीने

उत्तम संतुष्ट सदा असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे. एवढा विस्तार करण्याचं कारण कोणत्याही कर्मानं भक्तांच्या भक्तीमध्ये भेद पडत नाही. किंबहुना भक्ती नसेल तर कोणताही कर्म धर्म अधर्म होतो. भगवान श्रीकृष्णच सांगतात, माझे भक्ती वीण कर्म धर्म जाण पाहतो केवळ भ्रम, चुकले मत प्राप्तीचे वर्म तो धर्म अधर्म परिणामे, असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे. भक्तीच्या आचरणात देखील काही क्रिया श्रवण कीर्तन पूजा सेवा या रूपाने घडत असतात, पण त्यांचा समावेश क्रियेमध्ये न होता भक्तीमध्ये होतो. भक्तीविना होणाऱ्या कोणत्याही कितीही मोठ्या क्रिया झाल्या तरी त्या क्रियेमुळे भक्तांच्या

सुजन हो, भेद पडणं म्हणजे काही विशेष गुण वा महत्व निर्माण होणं. भक्ती ही सर्व कर्म फल स्वरूप आहे असं माग सांगितलं आहे. तसंच भक्ती ही सर्व श्रेष्ठ गुणांची खाण आहे. भक्तीचं महत्व भगवंताजवळ सर्वांपेक्षा अधिक आहे. अतएव भक्तीपेक्षा अधिक कोणतीही क्रिया नसल्यामुळं अन्य कोणत्याही क्रियेमुळं भक्तामध्ये भेद पडत नाही. सुजन हो, या सूत्राचा आणखी एका दृष्टीने विचार करता येईल. या सूत्रामध्ये नास्ति तेषु म्हणून भक्तांचा निर्देश करून जाती कुलरूप धनक्रियादी भेदाचा निषेध केला आहे. म्हणजे भक्ताची दृष्टी जगाकडे पाहताना हे विशेष पाहत नाही. सामान्य माणसाची दृष्टी जाती कुल रूप धन क्रिया हे पाहून व्यक्ती व्यक्तीत भेद पाहत असते, तसं भक्त पाहत नाही. भक्त सगळीकडे केवळ भगवंतच व्यापून आहे अशी भावना ठेवतो. सर्वाभूती परमेश्वर, भगवान श्रीकृष्ण सांगतात, तरी दोन्ही पालव वेरी.

करुणी शेवटी मशक धरुणी माझी समर्थ हे जाणुनी स्वरूप माझे मग वाढ धाकुटे न म्हणती सजीव निर्जीव नेणती देखिली वलदू दे उलू लुंठिती मी जी म्हणोनी आपुसे उत्तमत्व नाढवे पुढील योग्यायोग्य नेणवे एकसरे व्यक्ती मात्रा जैनी नावे नमू जी आवडे असं ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन आहे. या सगळ्या अव्यांमधून भक्ताची दृष्टी व्यभिचारी अशा जाती कुल रूप क्रियादी गुणावर जाऊन कुणातही भेद करीत नाही तर सगळ्यामध्ये अनुच्युत अद्वैत रूप भगवत

सुजनहो या सूत्रामध्ये शेवटी आदि असा शब्द आहे. जाती, कुल, रूप, धन, क्रिया इत्यादी भेद करणाऱ्या विशिष्ट वस्तूंचा निर्देश करून केवळ एवढ्याच वस्तूंनी भेद केला जातो असं नसून गुण, आकार, परिमाण, देश, काल, वस्तू इत्यादी भेद निर्माण करणारी अनेक कारणं आहेत. पण भक्तांच्या दृष्टीनं ती कारण देखील कल्पित आणि व्यभिचारित आहेत. महर्षी शांडिल्यांनी आपल्या भक्तीसूत्रातून देखील हेच सांगितलेलं आहे. अनिंद्य योन्यधिं क्रियते पारंपर्यात सामान्यवत, असं शांडिल्य सूत्रामध्ये वर्णन आहे. याचा अर्थ असा भगवत भक्तीमध्ये निंद्य चांडाळादिकांचाही अधिकार आहे. कारण भगवत भक्तगण भगवत भक्तीच्या मर्यादेच्या दृष्टीनं सगळे समान आहेत. इतर साधनांच्या दृष्टीनं भक्ती या साधनाचं श्रेष्ठत्व प्रदर्शित करणं हे या सूत्राचं तात्पर्य आहे. यापूर्वी देखील सा कर्मज्ञान योगेभ्योप्यधिकतरा असं श्रेष्ठत्व दाखवलेलं आहेच की हो, पण या सूत्रामध्ये वेगळ्या दृष्टीनं भक्तीचं महत्व आपल्याला सांगितलेलं आहे. तर असं आहे हे 72वं नारद भक्ती सूत्र. नास्ति तेषु जाति विद्या रूप कुल धन क्रियादि भेदः. तेव्हा सुजनो अशा निर्मळ आणि निरीच्छ भक्तीचे तुम्हीही धनी व्हावं हीच प्रभुचरणी प्रार्थना.

0: हरि भक्ति पारायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन प्रकाशक हरि भक्ति पारायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पात गल्ली पंढरपूर वाचक ऋषिकेश अयाचित ही वाचन सेवा हरि भक्ति पारायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे.
1: नारदा मुनिवरा
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM

0: सुविधा उपलब्ध विश्वास कोऑपरेटिव बैंक लिमिटेड नाशिक संचयात समृद्धि।
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
3: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। आज शनिवार सकाळचे 7 वाजले आहेत। 7:05 प्रसारित होईल दिनविशेष। 7:10 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे। 7:20 प्रसारित होईल भक्ती संगीत। 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमें देना दाता। 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम रोटरी सेवा कनेक्ट। 8:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मला आवडलेलं पुस्तक। 10:20 आम्ही प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे। 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती। 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके। 2:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम जीवनरंग, सादर करत्या सुषमा दाते। 3:00 प्रसारित होईल कार्यक्रम कालाय तस्मै नमहा, सादर करते डॉक्टर रवी कोरांने। 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा। तर रूपरेषा आपण ऐकली रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज।

श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण पाहणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज दिनांक 11 जुलै. 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन आहे, जी लोकसंख्येच्या समस्यांच्या महत्वावर लक्ष केंद्रित करण्यासाठी समर्पित आहे. 11 जुलै 1801 मध्ये धूमकेतू पोहनचा शोध फ्रेंच खगोलशास्त्र जॉन लुईस पोहन यांनी लावला. 1893 मध्ये कोकीची मिकीमोटो एक जपानी उद्योजक होता, ज्यांना पहिले सदभिरुची असलेला मोती तयार करण्याचे श्रेय दिले जाते. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या मोती उद्योगाची सुरुवात करून मोती उद्योगाची स्थापना केली. 1908 मध्ये मंडाले येथे लोकमान्य टिळकांना 6 वर्षाची शिक्षा झाली होती. 1921 मध्ये नेदरलँड मध्ये कामगारांसाठी 8 तासांचा दिवस आणि रविवारची सुट्टी लागू करण्यात आली होती. 1979 मध्ये अमेरिकेचे पहिले स्पेस स्टेशन स्कायलॅब हिंद महासागरावरील पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केल्यावर नष्ट झाले. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आता आपण इथेच थांबत आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, सीताफळ हे नाव जे आहे हेच मुळी अतिशय गोड नाव आहे आणि अलीकडच्या काळात या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे आणि ज्या पिकाचा पेरा वाढतो ज्याचं अधिक उत्पादन घ्यावं वाटतं त्याच्यामध्ये काही अडथळे येतात. सध्या काही भागामध्ये सीताफळावर मिलीबग जो आहे याचा उपद्रव आढळून आलेला आहे किंवा तशा प्रकारचं बरेच शेतकरी सांगून राहिलेले आहे. तर हा जो मिलीबग आहे ही एक महत्वाची कीड आहे. ही कीड जी आहे पानं, ओळ्या, फांद्या, कळ्या आणि कोळी फुलं सुद्धा असतात त्याच्यामध्ये, त्याच्यातून रस शोषण करतात. त्यामुळे कळ्याची आणि फळाची गळ होते, फळांवर देखील या किडीचा प्रादुर्भाव दिसतो आणि त्यामुळं नुकसान होतं. जून ते ऑगस्ट या पावसाळी हंगामात आणि नोव्हेंबर ते मार्च पर्यंत मिलीबग ही जी कीड आहे ही साधारणपणे जास्त कार्यक्षम असते. सर्वसाधारणपणे 28 ते 35 अंश सेंटीग्रेड तापमान आणि 67 ते 87% आर्द्रता, धुकट आकाश अशा हवामानात या किडीची जास्त वाढ होते. सीताफळावर जर आपल्याला सामूहिकरित्या जर आपण याचं व्यवस्थापन केलं मिलीबगचं तर ते अतिशय प्रभावी ठरेल. सामूहिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार केला तर अतिशय फायदा होतो. या किडीच्या व्यवस्थापनासाठी सीताफळाच्या बागेची स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. बागेत पडलेले पानं आहेत, रोगट फळं आहेत, झाडावर लटकलेली काळी फळं आहेत, ती सर्वप्रथम बागेच्या बाहेर न्यायची आणि जाऊन टाकायची. बागेतील मित्र कीटकांचा सहार होणार नाही या बाबीकडे आपण लक्ष द्यायचं. उलट मित्र किडींचं संगोपन आपण कशा पद्धतीने करू शकतो यावर विचार करणं गरजेचं आहे. बागेभोवती या किडीच्या वाढीला पूरक असणारी झाडं जी असतात, सुरू आहे, तुती आहे, पेरू आहे, हे सगळे पूरक झाड आहेत. ते जर आजूबाजूला असतील तर ते आपण शक्यतो लावण्याचं टाळलं पाहिजे. एखाद डुकटं झाड असेल दुसरं तिसरं हे तर आपण ते नष्ट केलं पाहिजे. झाडांना वळण व छाटणी अत्यंत महत्वाची. सीताफळामध्ये खोड जमिनीपासून 2 फुटापर्यंत रिकामा ठेवावं. खोडावर वरचे वर बोर्ड मिश्रण व कीटकनाशकाचा वापर करावा. खोडाची व फांद्याची बहारापूर्वी स्वच्छता महत्वाची आहे. जून जुलै महिन्यामध्ये या किडीची पिल्लं जी आहे ते खोडावून झाडावर चढतात. अशा वेळी 15 ते 20 सेंटीमीटर रुंदीची प्लास्टिकची जी पट्टी असते त्याला घेऊन ग्रीस लावा. त्यामुळे खोडावर चढणारी जी ही जी काही मिलीबग किडे आहेत ते ग्रीसला चिटकून मृत पावतात. व्हर्टिसिलियम लिकॅनी हे जैविक कीटकनाशक जे म्हणतो आपण, ही व्हर्टिसिलियम लिकॅनी खरं सांगायचं म्हणजे एंटॉमोफेगस फंगस म्हणतात त्याला, किंवा किडींना रोग करणारी बुरशी. तर हिचा चांगला वापर करू शकतो आपण. 4 ग्रॅम व्हर्टिसिलियम लिकॅनी अधिक 5 ग्रॅम फिश ऑइल रोज इन सोप. आणखी हा जो मिलीबग असतो याच्या तंतू असतात त्याच्यामध्ये औषध शेवटपर्यंत पोहोचत नाही. म्हणून आपण असं म्हणतो की व्हर्टिसिलियम लिकॅनी अधिक 5 ग्रॅम फिश ऑइल लोझिन सोप प्रति लिटर पाण्यातून जर फवारलं तर चांगल्या प्रकारची व्यवस्थापन योजना मिळते. त्याच्यामध्ये मिलीबग खाणारे परभक्षी कीटक ज्याला म्हणतो आपण क्रिप्टोलिमस मॉन्ट्रेझेरी, प्रति एकरी 600 या प्रमाणात 15 दिवसाच्या अंतरानं 3 ते 4 वेळा बागेत सायंकाळच्या वेळेस सोडावे. आता बऱ्याच वेळाची उपलब्धता होत नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी त्या प्रमाणात जर मागणी वाढली तर उद्या चालून विद्यापीठ आहे किंवा जैविक कीड व्यवस्थापन संशोधन संस्था आहेत बेंगलोरला याचा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्धता करून देऊ शकता. मिलीबगला मारण जे काही परभक्षी मित्र कीटक आहेत त्याचं आपण संगोपन करायला पाहिजे आणि याच्याबरोबर जर आवश्यकता असली तर 25 मिली एंडोसल्फॉन किंवा क्लोरोपायरिफॉस 25 मिली जे आहे त्याच्याबरोबर 25 ग्रॅम फिश ऑइल रोजिन सोप प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर आपण फवारणी केली तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला याचं व्यवस्थापन मिळतं. सामूहिक एकीकृत कीड व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करावा असा संदेश राहील. रसायनाचा वापर करण्यापूर्वी कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेचे जे विशेषज्ञ आहेत त्यांच्याशी, उद्यान विद्या विशेष शाखेचे विशेषज्ञ आहेत त्यांच्याशी संपर्क करावा आणि आवश्यकतेनुसार शास्त्रज्ञ मार्गदर्शनाखाली याचं व्यवस्थापन करावं असा संदेश आहे. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज श्रोतो हो। रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने आपण कार्यक्रम करत आहोत, रोटरी सेवा कनेक्ट, आणि त्यामध्ये आज आपल्याकडे आलेले आहेत नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या नामको हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर लक्ष्मीकांत पाठक। सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ।
1: नमस्कार। नमस्कार
0: सर। नामको हॉस्पिटल सगळ्यांना माहिती आहे।
1: येस सर।
0: पण ते नामको चॅरिटेबल ट्रस्टच आहे, हे चॅरिटेबल ट्रस्ट नेमकं काय?
1: सर, साधारण 98 साली नाशिक मधले सहकार महर्षी आणि नामको बँकेचे जनक श्रीमान स्वर्गीय हुकुमचंदजी बागमार यांच्या मनात ही संकल्पना आली आणि नामको बँकेच्या CSR मधून, नामको बँकेच्या आर्थिक मदतीने हे हॉस्पिटलची पायाभरणी 98 साली झाली आणि 2002 पासून हे हॉस्पिटल उत्तर महाराष्ट्रामध्ये टाटा हॉस्पिटल नंतर पहिला कॅन्सरचं हॉस्पिटल मधून नावारूपाला आलं। त्यावेळेस 30 बेडने सुरुवात झालेली होती आणि रेडिओथेरपी सेंटर म्हणजे किरणोपचार असलेलं एकमेव हॉस्पिटल आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये। नामको बँकेच्या मदतीने तयार झालं, नामको बँकेच्या मदतीने अस्तित्वात आलं, म्हणून नामको चॅरिटेबल ट्रस्ट आणि नंतर मग नामको हॉस्पिटल।
0: नामको चॅरिटेबल ट्रस्टचा आता तसं नामको बँकेशी काही संबंध आहे का? स्वतंत्र संस्था
1: नाही। आता रिझर्व्ह बँक आणि या सगळ्या नियमांच्या जंजाळातून नामको बँक आणि नामको चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही संस्था स्वतंत्र झालेल्या आहेत। सुदैवाने नामको चॅरिटेबल ट्रस्ट अतिशय सक्षमपणे गेल्या 14-15 वर्षापासून म्हणजे स्वर्गीय मामासाहेबांच्या निधनानंतर अतिशय भक्कमपणे मामासाहेबांच्या मार्गदर्शनाने आणि मामासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून अतिशय भक्कमपणे संस्थेच्या अध्यक्ष शिव सोनलालजी भंडारी साहेब आणि संस्थेचे सचिव शिव शशिकांतजी पारख साहेब यांच्या अथक प्रयत्नांनी आणि दुर्दम्य दूरदृष्टीने सक्षमपणे स्वतःच्या पायावरती उभी आहे।
0: आपण नामको चॅरिटेबल ट्रस्टचे नामको हॉस्पिटल असं म्हटलं,
1: बरोबर।
0: नामको चॅरिटेबल ट्रस्टचं फक्त हे हॉस्पिटल आहे की अजून काही वेगळं त्याचं काम आहे?
1: सर, नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या उद्दिष्टांमध्ये वैद्यकीय सेवा, रुग्ण सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि समाजसेवा असे अनेक उद्देश त्याच्यामध्ये होते आणि नामको चॅरिटेबल ट्रस्टचं नामको हॉस्पिटल हे आता आपण म्हणतो, पण मुळात नामको चॅरिटेबल ट्रस्टची सुरुवात झाली ती स्वर्गीय SSGS कॅन्सर हॉस्पिटल, सुंदराबाई गोवर्धनदास श्यामसुखा कॅन्सर हॉस्पिटलने नामको ट्रस्टची सुरुवात झाली। त्यानंतर हळूहळू 2015 नंतर जसं जसं गरज वाढली तसं तसं नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या सेवा विस्तारत गेल्या आणि आता जर आपण बघितलं तर नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत अनेक वेगवेगळे उपक्रम, अनेक वेगवेगळे रुग्ण सेवा विभाग आपल्याकडे उपलब्ध आहेत, जसं की चंदाताई सुभाषचंद्रजी रुणवाल लिनॅक रेडिएशन सेंटर आहे, मी मगाशी म्हटलं तसं SSGS कॅन्सर हॉस्पिटल ज्याच्यामध्ये सुपर स्पेशालिटी सर्व प्रकारचे आजार म्हणजे कॅन्सर व्यतिरिक्त हार्ट, कार्डियाक, न्यूरो, युरो जवळपास सगळ्या प्रकारचे आजार SGS कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होतात। नंतर श्रीरंग सोनजे कॅन्सर बालरुग्ण विभाग आहे उत्तर महाराष्ट्रात टाटा हॉस्पिटल नंतर, लहान मुलांना ट्रीटमेंट देणारं आणि कमीत कमी खर्चात, रुग्णांना परवडेल अशा खर्चात ट्रीटमेंट देणारं बालरुग्णांचं कॅन्सर विभाग नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या अंडर आहे। नामको NICU सेंटर सर आपला 2 वर्षापूर्वीचा अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम होता आणि याचं महत्व असं आहे की शासकीय अधिकाऱ्यांच्या आणि गावातील अनेक बालरुग्णांच्या, बालरोग तज्ञांच्या आग्रहाने हा विभाग आपण सुरू केला। आज आपण या विभागामध्ये 20 बेडमध्ये लहान मुलांची अतिशय उत्तम प्रकारे विनामूल्य सेवा करीत आहोत आणि पहिल्या दिवसापासून आजपर्यंत नामको NICU सेंटर 100% ऑक्युपन्सीने काम करत आहे। त्याच्यानंतर सर आपल्याकडे आहे नामको लसीकरण केंद्र, जगातल्या सगळ्या प्रकारच्या लसी अगदी पहिल्या दिवसापासून 100 वर्षाच्या माणसापर्यंतच्या सगळ्या प्रकारच्या लसी नामको लसीकरण केंद्रामध्ये आहेत। नामको क्रस्ना डायग्नोस्टिक सर्व प्रकारचे हायन आणि रुटीन डायग्नोस्टिक तपासण्या सगळ्या नामको मध्ये होतात। सर, याचं महत्व असं आहे की हॉस्पिटलमध्ये 3 विभागांमध्ये सगळ्यात जास्त पैसा खर्च होतो, एक तर हॉस्पिटलचा मुळात खर्च, मेडिकलचा खर्च आणि डायग्नोस्टिकचा खर्च। आपण नामको क्रस्ना डायग्नोस्टिकच्या माध्यमातून आज फक्त 450 रुपयांमध्ये सोनोग्राफी करतो, 150 रुपयांमध्ये बेसिक CBCची तपासणी करतो, 1100 रुपयांमध्ये बेसिक CT स्कॅन हेड जो आपल्या किरकोळ ऍक्सिडेंट नंतर सहसा प्रत्येकाला लागत असतो, अशा कमीत कमी खर्चात नामको क्रस्ना डायग्नोस्टिक सुरू केलेला आहे। सर, 2016 नंतर आपल्याकडे रेडिओ

0: थेरपीचे रुग्ण वाढायला लागले आणि रुग्णांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी स्वर्गीय मामासाहेब हुकुमचंदचे बागमार सेवा सदन आपण सुरू केलं. या सेवा सदन मध्ये 40 खोल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे आहे प्रकाशजी धाडीवाल कार्डियक केअर सेंटर, उत्तर महाराष्ट्रातली सर्वोत्तम कॅथलॅब, सर्व प्रकारच्या अँजिओग्राफी, सर्व प्रकारची अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, लहान मुलांची हार्ट सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, क्लोज हार्ट सर्जरी, अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या हार्टच्या पेशंटसाठी कार्डियक केअर सेंटरमध्ये प्रकाशजी धाडीवाल कार्डियक केअर सेंटरमध्ये या सर्व सेवा उपलब्ध आहेत. आता सध्या आपण मोफत टुडीको, मोफत स्ट्रेस टेस्ट आणि मोफत अँजिओग्राफी हा 30 तारखेपर्यंत उपक्रम याच्यामध्ये चालवत आहोत. त्याच्यानंतर आपण साधारण 3 वर्षापूर्वी सुरू केलेला उपक्रम आहे नामको बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेंटर. मला सांगायला अतिशय आनंद होतो की गेल्या 2.25 वर्षांमध्ये या विभागात आपण 35 पेक्षा जास्त बोन मॅरो ट्रान्सप्लांट यशस्वी केले आणि ते पण अगदी वाजवी खर्चात, म्हणजे 12 ते 15 लाखांमध्ये हे सगळं आपण यशस्वी केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त नामको मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जर आपण बघितलं तर याच्यामध्ये डायबिटीस, ब्लड प्रेशर, थायरॉइड, ऑर्थोपेडिक, गायनॅक, पेडियाट्रिक, न्यूनॅटॉलॉजी, युरोलॉजी म्हणजे लघवीचे आजार, मेंदूचे आजार, सर्व प्रकारच्या रुटीन म्हणजे अगदी डेंग्यू, टायफॉइड, मलेरिया पासून सगळ्या प्रकारच्या आजारांसाठी नामको मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्याकडे आहे. नामको डायलिसिस सेंटर आहे, 20 मशीन डायलिसिस आपण मोफत उपलब्ध करून देतो. नामको ब्लड स्टोरेज सेंटर आहे. नामको हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांना रोज 60-70-80 बाटल्या ब्लडची गरज पडत असते, त्याच्यामुळे इन हाऊस आपल्याकडे ब्लड स्टोरेज सेंटर आहे. नामको मेडिकल्स फार्मसीवरती एक मोठा खर्च होतो, औषधांचा एक खर्च मोठा होतो आणि तो कमी करण्यासाठी वाजवी दरामध्ये नामको हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्येच नामको हॉस्पिटलच्या विश्वस्तांनी नामको मेडिकल उपलब्ध करून दिलेला आहे. याच्या व्यतिरिक्त नामको हॉस्पिटल रिसर्च क्षेत्रामध्ये सुद्धा आघाडीवर आहे आणि स्वतःची क्लिनिकल रिसर्च सेंटर नामको हॉस्पिटलचं आहे. अनेक वेगवेगळे कॅन्सर, हृदयरोग आणि युरोलॉजी, न्यूरोलॉजी वरचे रिसर्च या विभागामध्ये केले जातात. त्याच्या व्यतिरिक्त नर्सिंग कॉलेज आपल्याकडे आहे, नामको कॉलेज ऑफ नर्सिंग. ग्रामीण भागातल्या, आदिवासी भागातल्या मुला मुलींना आपण ANM, GNM, BSc, PBBSc अशा अनेक वेगवेगळ्या नर्सिंगच्या अभ्यासक्रमांना विनामूल्य, मोफत आणि शासनाच्या नियमांप्रमाणे फी घेऊन शिक्षण देत असतो. याच्या पलीकडे अजून नामको मेडिकल एज्युकेशन आहे, त्याच्यामध्ये आरोग्य, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विविध फेलोशिपचे कोर्सेस घेतले जातात. त्यानंतर DNBचे मेडिकल ऑन्कोलॉजी वगैरे असे अनेक कोर्सेस घेतले जातात. आता जर आपण बघितलं सर तर नामको चॅरिटेबल ट्रस्ट हे 5.5 एकर मध्ये पेट्रोलला RTO ऑफिसच्या समोर हॉस्पिटल आहे आणि सर्वंकष म्हणजे वन स्टॉप सोल्युशन फॉर ऑल टाइप ऑफ हेल्थ एलिमेंट्स, अशा प्रकारे नामको हॉस्पिटलची आपण एका शब्दात वर्णन किंवा आपण माहिती सांगू शकतो.
1: क्या बात है सर. सर खरंच म्हणजे मला सुद्धा नामको हॉस्पिटल आहे एवढं फक्त माहिती होतं, त्यामध्ये एवढ्या सगळ्या सुविधा मिळतात हे मलाही माहिती नव्हतं. त्याच्यामुळे आज आमच्या श्रोत्यांना खरोखरच ही परवणी आहे की तुमच्या म्हणजे सक्षम मुखातन ही माहिती सगळ्या आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचते.
0: सर नामको हॉस्पिटलचं ब्रीदवाक्य आहे की गरिबांना परवडणारे आणि श्रीमंतांना आवडणारे. पेशंटकडे पैसे असो नसो त्यांनी यावं, त्याचं रेशन कार्ड, आधार कार्ड रजिस्ट्रेशन काउंटरवरती रजिस्टर करावं, उपचार घ्यावे आणि आजारातून मुक्त होऊन घरी जावं. याच्या पलीकडे जे श्रीमंत पेशंट आहेत आणि ज्यांना लक्झरियस ट्रीटमेंट लागते अशा रुग्णांसाठी पण आपण डिलक्स, सुपर डिलक्स अशा सर्व प्रकारच्या सेवा सुविधा, एक एक्सक्लुझिव्ह कॉर्पोरेट टाईप ऑफ हॉस्पिटल आणि तरीही सर्वसामान्य रुग्णांना परवडेल अशा प्रकारे हे सगळं विश्वस्त व्यवस्थेमार्फत अध्यक्ष सोनलालजी भंडारी आणि सचिव श्री शशिकांतजी पारख यांच्या मार्फत या सगळ्यांचं व्यवस्थापन केलं जातं.
1: क्या बात है पाठक सर, तुम्ही खरंच खूप छान माहिती दिली. पण म्हणजे एका भागामध्ये आपल्याला ही सगळी माहिती होणार नाहीये, त्यामुळे आपण पुढच्या भागामध्ये परत भेटू. पण तोपर्यंत तुम्ही आमच्या श्रोत्यांना जर कधी या नामको हॉस्पिटलशी संपर्क साधायचा असेल तो कसा साधायचा ते कृपा करून सांगा.
0: नामको हॉस्पिटलमध्ये संपर्क साधण्यासाठी नामको हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक आहे 90-21-48-27-98 हा नामको हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक सदैव सुरू असतो. या व्यतिरिक्त आपण स्वतः मालाही फोन करू शकता 94-222-54-762 हाही एक संपर्क क्रमांक आपण या ठिकाणी ठेवू शकतात. आणि नामको हॉस्पिटल मधल्या सर्व प्रकारच्या सुविधा या अत्यावश्यक सेवा सुविधा या 24 तास उपलब्ध असतात, त्याच्यामुळे सरळ हॉस्पिटलला भेट देऊन अत्यावश्यक प्रसंगी तुम्ही डायरेक्ट गेलात तर अतिदक्षता विभागामध्ये उत्तम प्रकारचे उपचार आपल्याला उपलब्ध असतात.
1: क्या बात है सर, तुम्ही आज रेडिओ विश्वासवरती आलात आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात. खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद सर. धन्यवाद.
1: श्रोते हो, रोटरी सेवा कनेक्ट या रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या कार्यक्रमामध्ये आज आपण भेटतो डॉक्टर लक्ष्मीकांत पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी नामको चॅरिटेबल ट्रस्टचे नामको हॉस्पिटल. आणि तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिस

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
6: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
8: कार्यक्रमात आता ऐकूया कालापत्थर या चित्रपटामधलं साहिर लुधियानवी यांचं गीत। गीताला संगीत दिला आहे राजेश रोशन यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं. ही भक्तिरचना ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. घर घर की कहाणी या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत. चित्रपट आहे बात एक रात की. संगीतकार सचिन देव बर्मन.

0: सिनेसंगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांची गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी, फक्त रेडिओ विश्वासवर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लहू के दो रंग या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे फारुख कैसर यांचं. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे पप्पी लहरी यांनी.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे समीर यांचं, किशोर कुमार यांनी गायलेलं, दो कैदी या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलंय लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

मनातलं हे गीत ऐकणार आहोत हसरत जयपुरी यांचं. ऐकूया गीत या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%, 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: मैं सुंदर हूँ या चित्रपटामधलं शब्दरचना आनंद बक्षी यांची. ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया बिन फेरे हम तेरे या चित्रपटामधलं गीत मोहम्मद रफी आणि संगीतकार उषा खन्ना यांच्या आवाजात.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी ह्यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार सचिन देवबर्मन. चित्रपट बंबई का बाबू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया. मोहम्मद रफी यांनी गायलेलं हिम्मत या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोते हो. आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का? याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता.
2: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक.
3: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, अमित कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचं यानंतरचं गीत आहे मोहम्मद रफी यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत ज्वाला या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: मी राहुल देशपांडे तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. ऐकूया मगरूर या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात बेईमान या चित्रपटामधलं शारदा आणि आशा भोसले यांनी गायलेलं. वर्मा मलिक यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: आणि आता ऐकूयात आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात साहिल लुधियानवी यांचं गीत 36 घंटे या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे सपन चक्रवर्ती यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात मनहर उधास यांनी गायलेलं हे गीत ऐकूयात, गोमती के किनारे. या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट.

आवाजात ऐकणार आहोत हसरत जयपुरी यांचं गीत, आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे सरकारी मेमसाब या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे रवींद्र जैन यांनी.

कार्यक्रमातलं हे अनंतरचं गीत ऐकूया. दुसरी सीता या चित्रपटामधलं शब्दरचना गुलजार यांची, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत बनफुल या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या स्वरात. गीतरचना आहे अमित खन्ना यांची. मनपसंत या चित्रपटातल्या या गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: नमस्कार, मी दिलीप प्रभावळकर, रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: स्वरशिल्प प्रेझेंट व्होकल अरेना सीझन 1, विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855588.
2: कार्यक्रमात आता ऐकूया मन्नाडे यांनी गायलेलं हर हर गंगे या चित्रपटामधलं भरत व्यास यांचं गीत. गीताला संगीत आहे रवींद्र जैन यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
5: कार्यक्रमात हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं, ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात। चित्रपट कार्तिकी।

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत। गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत प्रेम आंधळा असतं या चित्रपटामधलं।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं शेवटचा मालुसरा या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं गीत चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.
5: माकडाचा दवाखाना.
6: माकडाचा दवाखाना.
5: हो, माकडाचा दवाखाना. लाकडाच्या वखाली माकडाचा दवाखाना. खरं म्हणा खोट म्हणा तिथे येते रोगी नाना. माकडाचा थाट डोक्यात हॅट, पायात जर तोंडात सिगार. एक आली काळीबाई, एक आली काळीबाई, तिचं नाव कोकळाताई. तिचा बिघडला गळा, ते बारीक बारीक येते का? माकड म्हणाला धीर धरा. माकड म्हणाला धीर धरा, जरा थोडा आ करा. कोकळेन केला आ, माकड म्हणाले पा. एक काजवा चिमटीत घेऊन माकडानं चोच घेतली पाहून, बरं का, एक काजवा चिमटीत घेऊन माकडानं चोच घेतली पाहून काय म्हणाले कोकळा? माकड म्हणाले गंड मारा टॉन्सिल टॉन्सिल. चार महिने गाऊ नका. चार महिने गाऊ नका. पुन्हा तान्हा जाऊ नका. आंब्याचा मोहर खाऊ नका. थोडा तरी विटावा ध्यान 12 कैरा आणून द्या. बंबे रि बंबे रि बम बंबे रि बम बंबे रि बम बंबे रि बम बंबे रि बम बंबे रि बम बंबे रि बम बंबे रि बम बंबे रि बम बंबे रि बम बंबे रि बम बंबे रि बम. त्याला झाला खोकला, अडचं चुली पुढं म्हणतही गाड्या दवाखान्यात आल्या. माकड म्हणाला या ताई बसा अशा शेजारी, भोकोबाची पिल्लू टिल्लू कोण आहे आजारी? मनू म्हणाली पैसे बुवा नाश्यासाठी दवा हवा. काय झालंय भोकोबाला? मनू म्हणाली खोकला. आपण म्हणाल काही ना भंगा तुमच्या यजमाना, दूध दही पिऊ नका, उंदीर बिंदीर खाऊ नका, अडगळे जाऊ नका, गोळ्या देतो बडगा छाप तसा तसा निकळून घ्या.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. ग दि माडगुळकर यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी. आणि हे गीत ऐकूयात गुरुकिल्ली या चित्रपटामधलं.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 11 जुलैच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. अणुप्रकल्पाजवळ हल्ले, इराणकडून पश्चिम आशियातील देश लक्ष. पश्चिम आशियातील युद्ध संपुष्टात येण्याच्या उद्देशाने अमेरिका इराणने केलेल्या कराराच्या भवितव्याची चिंता अधिक गडद झाली आहे. अमेरिकेने गुरुवारी पहाटे इराणवर पुन्हा हल्ले केले. यात बुशहर अणुऊर्जा प्रकल्पानजीक हवाई हल्ले करण्यात आले असा आरोप इराणच्या अधिकाऱ्यांनी केला. मात्र अमेरिकेकडून तत्काळ या दाव्याची पुष्टी करण्यात आली नाही. दुसरीकडे इराणनेही प्रत्युत्तर म्हणून पश्चिम आशियातील देशांना लक्ष्य केले. गुरुवारी तर सर्वच दृष्टीने अधिक तीव्र हल्ले झाल्याचे दिसून आले. अमेरिकेच्या नौदलाच्या 5व्या ताफ्याचे मुख्यालय असलेल्या बहरीनमध्ये 3 सायरन वाजले. तसेच कुवेत आणि कतारला लक्ष्य करून क्षेपणास्त्रे डागण्यात आली. गुरुवारी दुपारी जॉर्डनमध्येही सायरन वाजले. येथे अमेरिकेने आपले सैन्य आणि विमाने तैनात केली आहेत. कुवेतमध्ये 3 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, 1 क्रूज क्षेपणास्त्र आणि 10 ड्रोन पाडण्यात आली. बहरीनने हल्ले परतवून लावल्याचे सांगितले, मात्र त्याबाबत अधिक तपशील दिला नाही. कतारमध्ये कोणत्याही नुकसानीची तत्काळ माहिती मिळाली नाही. अमेरिकेने गुरुवारी दुपारनंतर इराणचा एकमेव अणुऊर्जा प्रकल्पाजवळ हवाई हल्ले केले असा आरोप इराणच्या अधिकाऱ्यांनी केला. इराणमधील सुमारे 90 लक्ष्यांवर हल्ला केल्याचे सांगितले गेले. विमानतळाची धावपट्टी आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपांवर हल्ले झाले. आता वळूया पुढील बातमीकडे. नैऋत्य मान्सूनने व्यापला देश, सरासरीपेक्षा जास्त पाऊस. नैऋत्य मान्सून राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागातही पुढे सरकला असून त्याने संपूर्ण देश व्यापला असल्याचे भारतीय हवामान विभागाने गुरुवारी सांगितले. मान्सून देशभरात सर्वदूर पसरण्यासाठी तसा 1 दिवसाचा विलंब झाला. सामान्यतः 8 जुलैपर्यंत तो देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतो असे IMD ने म्हटले आहे. यंदा मान्सूनचे केरळमधील आगमनही लांबले. एरवी 1 जूनला दाखल होणाऱ्या मान्सूनचे यावर्षी 4 जून रोजी आगमन झाले. मात्र जुलै महिन्यात देशात आतापर्यंत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त आहे. महिन्याच्या पहिल्या 9 दिवसात 73.8 मिलीमीटर इतका पाऊस पडणे अपेक्षित असताना संपूर्ण देशात 101.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. IMD ने 30 जून रोजी जाहीर केलेल्या मासिक अंदाजात महिन्याच्या पहिल्या 7 ते 10 दिवसात संपूर्ण देशात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याचवेळी जुलै महिना नेहमीपेक्षा कमी पावसाचा असेल आणि देशभरातील पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या 94% इतका राहण्याची शक्यता असल्याचेही यात नमूद करण्यात आले होते. आता वळूया पुढील बातमीकडे. तनिषाला सुवर्ण, सायलीला कांस्य पदक. इस्तंबूलच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंची कामगिरी. आंतरराष्ट्रीय WTT फीडर टेबल टेनिस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना नाशिकच्या तनिषा कोटेचा आणि स्वस्तिका घोष या जोडीने महिला दुहेरीत सुवर्ण पदक पटकावले. इस्तंबूल येथे या स्पर्धा झाल्या. WTT स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूला मिळालेले हे पहिले वरिष्ठ गटाचे सुवर्ण पदक आहे. तर सायली वाणीने कांस्य पदक जिंकले. सध्या तनिषा कोटेचा हिचे महिलांच्या गटात जागतिक 142 तर सायली वाणी हिचे जागतिक 150 मानांकन आहे. या स्पर्धेत जपान, चायनीज, ताईपाई, जर्मनी, नेदरलँड यासोबतच इतर देशाच्या महिला खेळाडूंनीही सहभाग घेतला. नाशिकच्या सायली वाणीने महिला एकेरीत कांस्य पदक मिळवले. राऊंड ऑफ 32 तिने जपानच्या कोटोना ओकाडाचा 3-2 अटीतटीच्या लढतीत पराभव केला. खेळाडूंच्या यशाबद्दल नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, त्यासोबतच उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि प्रशिक्षक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आता वळूया पुढील बातमीकडे. पावसाच्या उघडीपीने जनजीवन पूर्वपदावर. सलग 3 दिवस कोसळणाऱ्या पावसाने शहरासह जिल्ह्यात गुरुवारी बऱ्यापैकी उघडीप दिली. 3 दिवसानंतर सूर्यदर्शनही झाल्याने जनजीवन पूर्वपदावर आल्याने नागरिक आणि पेरणीलाही वेळ मिळाल्याने बळीराजा देखील सुखावला. गौतमी गोदावरी धरणातून 640 क्युसेक विसर्ग सुरू होता तर पालखेड नांदूर मध्यमेश्वरचा विसर्ग बंद करण्यात आला. अतिवृष्टीमुळे बंद ठेवलेल्या सर्व शाळा, आठवडे बाजार शुक्रवारपासून नियमितप्रमाणे सुरू झाले अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. सलग 3 दिवस पावसाने शहरासह अनेक तालुक्यांना झोडपून काढले. त्र्यंबकेश्वर, नाशिक, पेठ, इगतपुरीसह सुरगाण्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीची नोंद झाली. त्यामुळे 99 घरांची पडझड झाल्याची माहिती पुढे आली आहे. खबरदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरता पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण आणि बागलाण तालुक्यांमधील 7वीपर्यंतच्या अनिवासी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. कळवण आणि बागलाणमध्ये गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा होता, तरी प्रत्यक्षात मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळे 13 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांकावर.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
3: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
3: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
3: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
3: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380-16512 किंवा 8380-16500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.
4: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात.
5: कम्प्युटर घ्यावं की IT, AI, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
4: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
5: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
4: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
6: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग दे माडगुळकर यांचं गीत जिव्हाळा. या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी आणि हे गीत ऐकूयात सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात लक्ष्मीची पावले या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात होनाजी बाळा यांचं गीत अमर भूपाळी या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे जन्मठेप या चित्रपटामधलं. ग दि माडगूळकर ह्यांच्या गीताला संगीत आहे राम कदम ह्यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं कन्यादान या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. श्रोतेहो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का. याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का.
1: अर्थातच, नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतिचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्या बाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
0: क्या बात आहे. शोधा, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. एकटी चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत गाठ पडली ठकाठक या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमातले हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्यासोबत आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत झेप या चित्रपटामधलं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात तांबडी माती ह्या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. हे गीत जीवनाचे, या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं, कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापणांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा, सादरकर्त्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत शांता शेळके यांचं. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे महानंदा या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात झाला महार पंढरीनाथ या चित्रपटामधलं.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत मंदाडे आणि शोभा जोशी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत राम राम पाहुण या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे गायिका लता मंगेशकर यांचं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे अन्नपूर्णा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि हे गीत ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात.
1: घाम हवा मज घाम हवा

आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं आणि हे गीत ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती। आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात शांता शेळके यांचं महानंदा या चित्रपटामधलं गीत। ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

0: कार्यक्रमात आता ऐकूयात अशीच एक रात्र होती या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि शंकर घाणेकर यांच्या आवाजात.
1: अग तिंदा तिंदा कशाला दावतीस म्हायार पंचा नखराग धान्या वाघाच मांजर झालं भवऱ्याचा झालाय भवराग ग ग ग ग माझे राणी. वाल्या पोरी सोडून बायको ही केली देखनी ग अन तुली मोरची.

कार्यक्रमातलं हे गीत आहे राजेश मुजुमदार यांचं. ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं गीत.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण अंड्यावरील कोंबड्यांचा आहार आणि त्यांच्यामधील घटक आणि त्याचे प्रमाण याविषयी जाणून घेऊया. अंड्यावरील पक्ष्यांची त्यांच्या वयोमानानुसार म्हणजे पिले म्हणजे जवळपास 0 ते 8 आठवड्यापर्यंत, दुसरे म्हणजे याच्यामध्येच ग्रोहर ज्यांना आपण वाढीव पक्षी म्हणू 9 ते 20 आठवडे, आणि अंड्यावरील पक्षी ज्यांना आपण लेयर्स म्हणतो 21 ते 72 आठवडे, अशा 3 गटात विभागणी केली जाते. व्यवसाय फायदेशीर होण्याच्या दृष्टीने पिलांची जोपासना व्यवस्थित होणे आवश्यक असते. त्या काळात त्यांचे संगोपन, संतुलित आहार, विविध लस टोचणी तसेच उष्णता इत्यादी गोष्टीकडे लक्ष पुरवावे लागते. शेतकरी बंधूंनो, सुरुवातीच्या काळात म्हणजेच 0 ते 8 आठवडे पिलांना आपण चिकमॅश हे खाद्य द्यावे. यामध्ये प्रथिनाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पिलांची वाढ झपाट्याने होते. 9व्या आठवड्यात पिले ग्रोअर्स गटात मोडतात, यालाच वाढीव पक्षी असे म्हणतो. ही अवस्था म्हणजे पक्ष्यांची जोमाने वाढण्याची अवस्था. या काळात त्यांना ऊर्जा पुरवणारे अन्न घटक असलेले खाद्य द्यावे. त्यासाठी ग्रोअर मॅश हे तयार खाद्य मिळते. खाद्यात बदल करताना अचानक बदल करू नये. प्रथम दोन्ही प्रकारचे खाद्य मिसळून नंतर एका प्रकारचे खाद्य कमी करावे आणि दुसऱ्या प्रकारचे खाद्य वाढवत जावे. पक्ष्यांच्या वाढीच्या काळात 14व्या आठवड्यात पक्ष्यांची चोच कापणे जरुरीचे असते. तसेच उरलेले लसीकरणही याच काळात केले जाते. याचे कारण असे की 20 आठवड्यांनी पक्षी अंडी द्यायला सुरुवात करतात. जेव्हा अशा पक्ष्यांमध्ये शारीरिक शैथिल्य निर्माण करण्याच्या गोष्टी शक्यतो उत्पादनाच्या काळात टाळाव्या. शेतकरी बंधूंनो, साधारण 18व्या आठवड्यात पक्षी अंडी द्यायला सुरुवात करतात, परंतु या काळात अंडी उत्पादन फारच कमी, तसेच अंड्याचा आकारही लहान असतो. अंडी उत्पादनाला खरी सुरुवात होते ती 20 आठवड्यानंतर. पक्ष्याची अंडी घालण्यास सुरुवात केल्यावर घरामध्ये अंडी घालण्यासाठी भांडी बसवावीत, तसेच पक्ष्यांना कृत्रिम उजेड द्यावा, त्यामुळे अंडी उत्पादन वाढते. त्याचप्रमाणे पक्ष्यांना लेयर मॅश हे खाद्य देण्यास सुरुवात करावी. खाद्यात बदल करताना सावकाश करावा. 20 आठवड्यानंतर प्रत्येक महिन्याची एखादी तारीख ठरवून त्या तारखेला जंताचे औषध द्यावे. कोंबड्यांचे जास्तीत जास्त अंडी उत्पादन 80 ते 90% असते. हे प्रमाण जास्त काळ स्थिर ठेवणे महत्वाचे असते. साधारण 18 ते 22 आठवडे या काळात अंडी उत्पादन 0 ते 20% तर 24व्या आठवड्यात 50% जाते. साधारण 32 ते 48 आठवड्यात अंडी उत्पादन 80 ते 90% वाढते. या काळात अंड्याचे वजन व आकार वाढलेला असतो. साधारण 49 ते 52व्या आठवड्यादरम्यान अंडी उत्पादन कमी होऊन 65% येते. त्यावेळेस पक्ष्याची तपासणी करून अंडी न देणारी पक्षी बाजूला काढून त्यांची विक्री करावी. तसेच 63 ते 72 आठवड्यामध्ये उत्पादन 60% कमी होते. ज्यावेळी अंडी उत्पादन 60% कमी होते त्यावेळी पक्षी ठेवणे फायदेशीर नसते. अशावेळी सर्व पक्ष्यांच्या विक्रीची व्यवस्था करावी. कुक्कुटपालन व्यवसायात 70 ते 75% खर्च हा खाद्यावर होत असतो, म्हणून या व्यवसायात खाद्याला खूपच महत्त्व आहे. खाद्यामध्ये कच्ची प्रथिने, तंतुमय भाग, चरबी, एकूण खनिजे, विद्राव्य पिष्टमय भाग व पाणी या अन्न घटकाचा समावेश होतो. याशिवाय खाद्यात ऊर्जेलाही तितकंच महत्त्व आहे. खाद्यातील अन्य घटकचे प्रमाण सांगायचं झाल्यास यामध्ये मका, शेंगदाणा ढेप, तिळाची ढेप, तांदळाचा कोंडा, गव्हाचा कोंडा, मासळी पूड, खनिज मिश्रण, शिंपला पूड, चुनखडी इत्यादी अन्न घटक असतात. अन्न घटक एकत्र करावे लागतात. हे अन्न घटक 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे ऊर्जा पुरवणारे आणि दुसरे प्रथिने पुरवणारे. ऊर्जा पुरवणारे अन्न घटक यामध्ये आपल्याला पक्ष्यांची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी हे खाद्य घटक वापरतात. यात मुख्यत्वे करून धान्य व त्यापासून मिळणारे दुय्यम अन्न घटक यांचा समावेश होतो. यासाठी मका, ज्वारी, बाजरी, बार्ली, गहू या धान्याचा तर दुय्यम अन्न घटक म्हणून तांदळाचा कोंड्याचा वापर केला जातो. ऊर्जा पुरवण्याच्या पदार्थातील खाद्यातील प्रमाण 60% असते. दुसरं म्हणजे प्रथिने पुरवणारे अन्न घटक. हे अन्न घटक 2 प्रकारचे असतात. एक वनस्पतीजन्य अन्न घटक व दुसरे प्राणीजन्य अन्न घटक. वनस्पतीजन्य अन्न घटकामध्ये तेलबियांचा म्हणजे पेंडीचा, उदाहरणार्थ शेंगदाणा पेंड, सोयाबीनची पेंड, सूर्यफुलाची पेंड इत्यादीचा समावेश होतो. यामध्ये प्रथिनाचे प्रमाण 25-48% असते. यामध्ये लायसिन, मिथिओनिन, ट्रिप्टोफेन यासारख्या काही अमिनो आम्लाची कमतरता असू शकते, परंतु याच्या खाद्यातील प्रथिनाची गरज भागवण्यासाठी उपयोग होतो. अमिनो आम्ले आपण कृत्रिमरित्या पुरवू शकतो. पेंडीचा खाद्याचा 30% वापर केला जातो. पेंड शक्यतो ताजी असावी, त्यावर बुरशी वाढलेली असू नये. प्राणीजन्य अन्न घट मुख्यतेवर मासळी पुडोचा वापर केला जातो, शिवाय रेशीम कोसचा वापर केला जातो. प्राणीजन्य खाद्यातील मासळी पूड हे सर्वात उत्कृष्ट खाद्य होय. खाद्यात याचा वापर 7-10% केला जातो. शेतकरी बंधूंनो, आपण याप्रमाणे जर केलं तर बराचसा खाद्यावरचा खर्चही कमी करता येईल.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रूप पाहता लोचने या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना शांता शेळके यांची, संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुधीर फडके यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत लक्ष्मीची पावलं या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पी सावळाराम यांचं, मीना खडीकर आणि रामचंद्र चितळकर यांच्या आवाजात. हे गीत आहे राम राम पाहुणं या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे लता मंगेशकर यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात शांता शेळके यांचं गीत पवनाकाठचा धोंडी या चित्रपटामधलं गीत. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: भवन ग काहीच न पुसता
1: अग बाया
0: अरहट तुम्ही नुसते गालात हसता अवगालात हसता
1: अग ग ग ग ग ग

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं गीत, सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिला आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत रंगल्या रात्री अशा या चित्रपटामधलं.

कोल्हापूर मला म्हणतात।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत पंडित रघुनाथ मंगेशकर यांनी दिलं आहे आणि हे गीत आहे रूप पाहता लोचनी या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटामधलं.

0: बाळासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान, अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण गुरुवारी दुपारी 12:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत गण्यानं घुंगरू हरवले या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत वाणी जयराम यांच्या आवाजात चंद्रकांत पोत यांचं गीत. यशोदा या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि सहकार्याने गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत नेताजी पालकर या चित्रपटामधलं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत पाटलाची सून या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सहकार्याने गायलेलं कवी संजीव यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

स्वरशिल्प प्रेझेंट वोकल एरेना सीझन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855582.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। श्रोते हो, आपण वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या लोकांशी गप्पा मारत असतो। आज आपल्याकडे आलेत मुकुंद कुलकर्णी, ज्योतिषाचार्य असणारे। मुकुंदजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वास।
8: सर
7: सर, आपण दिंडोरीला असतात
8: जी सर,
7: आणि ज्योतिषाचार्य
8: जी,
7: ज्योतिष हा विषय तसा प्रत्येक माणसाच्या म्हणजे अगदी आनंदाचा आणि आत्मीयतेचा विषय आहे।
8: बरोबर आहे।
7: ज्योतिष म्हणजे नेमकं काय हो?
8: ज्योतिष म्हणजे काय सर, एखादी व्यक्ती जेव्हा जन्माला येते तेव्हा त्या वेळेसची आकाशस्थ जी ग्रहस्थिती असते त्या ग्रहस्थितीवर एक आलेख काढला जातो, त्याला जन्मकुंडली म्हणतात। आणि या जन्मकुंडलीमध्ये त्या त्या वेळेसचे ग्रह नक्षत्र राशी लिहिल्यानंतर ती एक कुंडली तयार होते आणि त्या कुंडलीवरनं एखाद्याचं भविष्य निदान करणं याला ज्योतिष म्हणतात। खरं म्हणजे ज्योतिष या शब्दाची व्याख्या अशी आहे की जे ज्योतिष स्वरूप आहे, ज्या आकाशामध्ये जी नक्षत्र आहेत त्याच्यावरनं ज्योति हा शब्द आला। आणि याविषयी पूर्ण अभ्यास करून एखाद्याच्या जीवनाचं पुढचं भाकीत वर्तवणं याला ज्योतिषशास्त्र असं म्हणता येईल।
7: खरं तर काही लोकांचं म्हणणं असं आहे की हे आकाशातले ग्रह आणि माणसाच्या इथल्या याच्यावरती आयुष्यावरती कसे परिणाम करतील?
8: हे बरोबर आहे। आता आकाशातले ग्रह मनुष्याच्या जीवनावर कसे परिणाम करतात याबद्दल एक दोन गोष्टी मी आपल्याला सांगतो। आता आकाशामध्ये असलेला सूर्य आपल्याला त्याची उष्णता जाणवते, त्याचप्रमाणे आपण पौर्णिमेचा चंद्र जेव्हा बघतो त्याच्याकडे बघितल्यानंतर कुठेतरी आपल्याला एक वेगळा आनंद होतो। किंवा एखाद्या समुद्र किनारी आपण रात्री आहात पौर्णिमेच्या दिवशी आणि आकाशामध्ये चंद्र आहे, तर पाणी आणि चंद्र यांच्यामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्या मनाला एक वेगळीच भावना स्पर्शून जाते। म्हणजे कुठेतरी या ग्रहांचा एवढ्या लांबून सुद्धा आपल्या मनावर परिणाम होतोच। तद्भव त्याचप्रमाणे ही सगळी ग्रह आपल्यावर काही ना काही सूक्ष्म परिणाम करत असतात, फक्त याचा व्यवस्थित अभ्यास करून त्या व्यक्तीचं भविष्य वर्तवता आलं पाहिजे।
7: पूर्ण मानव हा या 12 राशींमध्ये विभागलाय
8: जी।
7: आज एवढी मोठी लोकसंख्या आणि फक्त 12 राशींमध्ये विभागलेली?
8: नाही, ऍक्च्युली सर कसं आहे की राशी हा जो प्रकार आहे म्हणजे एकूण 12 राशी आहेत। समजा आता 140 कोटी जनता आहे भारतामध्ये, म्हणजे जवळजवळ 10-12 कोटींना एक राशी येईल। तर खरं म्हणजे राशी भविष्य हा एक थोडासा अंदाज आहे, म्हणजे राशीवरनं अगदी सगळंच तुम्हाला वर्तवता येतं का तर नाही, थोडा बहुत परिणामामध्ये म्हणजे साधारणतः एक 50-60% आपण त्या संदर्भामध्ये कुठेतरी अचूक निदान करू शकतो। परंतु राशी व्यतिरिक्त जेव्हा व्यक्तिगत कुंडली काढली जाते ती व्यक्तिगत कुंडली बऱ्याच प्रमाणात भिन्न भिन्न असते प्रत्येकाची, त्यामुळे त्याच्यावरनं वर्तवलेलं भविष्य हे अचूक असतं। आणि राशी भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर तो एक साधारणतः अंदाज असतो, तो बऱ्याच प्रमाणात काही लोकांच्या बाबतीत खरा ठरू शकतो।
7: तुम्ही आत्ता म्हटलात की अंदाज असतो, भविष्य बघणं हा कितपत 100% सांगता येईल की तोही अंदाज असतो?
8: भविष्य हे एक मार्गदर्शक आहे। म्हणजे अंदाज हा शब्द मी यासाठी वापरला की राशी भविष्याच्या बाबतीत बरेचसे लोक आम्हाला विचारतात की 12 राशीमध्ये एवढी सगळी माणसं, तर तेव्हा त्या दृष्टीने बऱ्याच प्रमाणात त्या त्या व्यक्तीच्या बाबतीत असलेली तिथी रास आणि त्या राशीची जी गुणधर्म आहेत त्या गुणधर्मानुसार ते राशी भविष्य असतं। परंतु व्यक्तिगत जेव्हा आपण भविष्य बघतो किंवा आपण एखाद्या अडचणीत सापडतो किंवा आपल्याला मार्ग दिसत नाही किंवा समोर नेमकं काय घडणार आहे याविषयी जेव्हा आपल्याला जाणून घ्यायचं असतं तेव्हा स्पष्ट कुंडली काढून

0: त्या संदर्भातला अभ्यास करून त्या व्यक्तीला अचूक मार्गदर्शन करता येतं. अगदी 100% असं म्हणणं कदाचित चुकीचं होईल, परंतु 90% आपण अचूक निदान त्याला सांगू शकतो.
1: राशी पुन्हा परत नक्षत्रांमध्ये पण विभागलेले आहेत.
0: हो, अगदी बरोबर.
1: नक्षत्राचा विचार हा राशीपेक्षा सुद्धा सूक्ष्म आणि अचूक असतो असं म्हणता येईल का?
0: हो, निश्चितपणे. कारण एका राशीमध्ये जवळजवळ 3 नक्षत्रे येतात साधारणपणे, त्यामुळे राशीमध्ये अधिक सूक्ष्म नक्षत्र, म्हणजे नक्षत्र कोणतं मग रास कोणती, त्यामुळे नक्षत्र हा थोडा राशीपेक्षा सूक्ष्म भाग येतो, त्यामुळे नक्षत्राचा विचार करणं आवश्यक असतं.
1: भविष्य बघण्याच्या मध्ये जसं कुंडली बघून सांगतात तसंच हात बघून पण सांगतात.
0: हो,
1: तो काही वेगळा प्रकार आहे का?
0: नाही, हस्तरेषा शास्त्र हे वेगळं आहे, कुंडलिनी शास्त्र हे वेगळं आहे. हाताच्या शास्त्रामध्ये हाताचा अभ्यास करणं किंवा रेषांचा अभ्यास करून ते भविष्य सांगता येतं, आणि यामध्ये जास्त अचूकता आपल्याला दिसते. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळा, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर जन्मवेळ निश्चित नसायची, किंबहुना थोडाफार फरक असायचा. त्यामुळे स्पष्ट कुंडली काढताना किंवा अंशात्मक कुंडली काढताना जर तुमची वेळ अगदी अचूक नसेल तर भविष्य कथनाला मर्यादा येऊ शकतात. परंतु हाताच्या बाबतीत जर म्हटलं तर प्रत्येकाच्या हातावरच्या रेषा या वेगवेगळ्या असतात आणि त्या अचूक असतात, त्यामुळे हातावरनं बघितलेलं भविष्य म्हणजे हस्तरेषा शास्त्राच्या माध्यमातून बघितलेलं भविष्य अधिक अधिक अचूक ठरू शकतं.
1: मुकुंदजी, तुमचा अभ्यास कशा देव?
0: नाही, माझा पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये अभ्यास आहे, म्हणजे कुंडलिनी शास्त्र.
1: मग कुंडलिनी शास्त्राचा अभ्यास तुम्ही कशा पद्धतीने केला?
0: सर, मला आता जवळजवळ या शास्त्रात अभ्यास करता करता आता 35 वर्ष झाली. या 35 वर्षामध्ये जेव्हा मी या शास्त्राची सुरुवात केली तेव्हा कुठेतरी असाच एक प्रसंग घडला आणि तिथे मला एक नवी प्रेरणा मिळाली. आमच्या घरामध्ये एक सोन्याची वस्तू हरवली होती, तर आमच्या एका भावाचा मित्र आला आणि त्याला आम्ही सहज बोलता बोलता सांगितलं की आम्ही अस्वस्थ आहोत, आमच्या घरात एक सोन्याची वस्तू हरवलेली आहे. तर त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे पंचांग आहे का? पंचांग त्यांनी बघितलं, त्यावेळेस काहीतरी एक चौकट मांडली, त्याच्यात ग्रह मांडले आणि त्यांनी असं सांगितलं की ही वस्तू तुमच्या घरातच पडलेली आहे. तर हे सगळं बघताना त्यावेळेस माझं वय साधारणतः 18-19 वर्षाचं असेल, तर माझं कुतूहल जागृत झालं की आपण गेले 6 तास सगळेजण घरामध्ये अत्यंत विचित्र मनस्थितीत होतो की ही वस्तू, सोन्याची वस्तू कुठे गेली, आणि या व्यक्तींनी पंचांग पाहून एक चौकट मांडली आणि त्या चौकटीच्या आधारे त्यांनी सांगितलं की ही वस्तू तुमच्या वायव्य दिशेला आहे आणि थोडंसं ते कपाट बाजूला केल्यानंतर त्या कोपऱ्यामध्ये ती वस्तू, सोन्याची वस्तू सापडली. तिथे माझं एक असं मला पटलं की अरे बापरे, हे किती चांगलं शास्त्र आहे. आणि मग तिथून मी सुरुवात केली, मग तिथून काही ज्योतिषाची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यावेळेस बरेचसे असे विद्वान मंडळी असत की ज्यांच्याकडे आम्ही अभ्यास करायला जाऊ किंवा आम्हाला ज्योतिषशास्त्र शिकायचं आहे, ते लोक शिकवत असत. नंतर मग पुण्यामधून काही कोर्सेस चालू झाले, ते कोर्सेस मग आम्ही जॉईन केले. तिथे जाऊन अभ्यास करायचा किंवा पोस्टाद्वारे त्यांची काही पुस्तकं यायची, त्याच्यावर अभ्यास करून मग परीक्षा द्यायच्या. असं करता करता ज्योतिष प्रवीण, ज्योतिष प्राज्ञ, ज्योतिष विशारद अशा परीक्षा दिल्यानंतर या शास्त्राविषयीची एक जिज्ञासा आणखीन जागृत व्हायला लागली. त्यावेळेस मी वेगळ्या व्यवसायात असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी गेलं की प्रत्येकाची कुंडली बघा, मग त्या कुंडलीवरनं काहीतरी सांगा, मग ते म्हणायचे की नाही तुम्ही बरोबर सांगितलं, मग तो विश्वास आणखीन दृढ होत गेला. आणि असं करता करता आज गेल्या 35 वर्षाच्या माझ्या मागच्या भागामध्ये किंवा काळामध्ये मी जवळजवळ 20,000 कुंडल्यांचा अभ्यास केला. आणि आता मी असं ठामपणे सांगू शकतो की अचूक कुंडली असेल आणि जर त्याचा व्यवस्थित अभ्यास केला तर एखाद्या व्यक्तीला आपण जवळजवळ अतिशय उत्तम पद्धतीने मार्गदर्शन तर निश्चित करू शकतो.
1: अनेक प्रकारच्या वेगवेगळे पुस्तकं, वेगवेगळ्या संस्थांच्या परीक्षा त्या देऊन तुम्ही या शास्त्रामध्ये प्रवीण झाला आहात. मग हे म्हणजे वैज्ञानिकतेने बघितलं तर कितपत योग्य अयोग्य असं आहे?
0: नाही, वैज्ञानिक दृष्टिकोन जर तुम्ही ठेवून बघितलं तर हे बऱ्याच प्रमाणात योग्य आहे. त्याचं कारण असं आहे की ज्योतिषशास्त्राची एकंदरीत जर आपण पाठीमागची पार्श्वभूमी बघितली तर हे शास्त्र 5,000 वर्षापासून सुरू आहे असं त्याचा दाखला सापडतो. म्हणजे रामायणामध्ये सुद्धा ज्योतिषशास्त्राचा भाग आहे, काही पुराणामध्ये ज्योतिषशास्त्राचा उल्लेख आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आत्तापर्यंत चालू आहेत आणि अनेक लोक याच्यावर जो विश्वास ठेवता आहेत तर निश्चितपणे हे शास्त्र वैज्ञानिकदृष्ट्या म्हटलं तरी काय वावगं नाही आहे की ते बऱ्याच प्रमाणात सत्य आहे. फक्त माझं एकच म्हणणं आहे की या शास्त्राचा परिपूर्ण अभ्यास असलेल्या व्यक्तीकडनंच आपण भविष्य निदान करावं, कारण याच्यामध्ये बरेचसे लोक अर्धवट ज्ञानी असतात आणि ते बऱ्याच वेळा चुकीचं भविष्य वर्तवतात, त्यामुळे शास्त्र बदनाम होतं. ती व्यक्ती अर्धवट असल्यामुळे ती चुकीचं भविष्य वर्तवते आणि त्यामुळे लोकांना वाटतं की भविष्यशास्त्र खोटं आहे, परंतु तसं नाही आहे. बऱ्याच लोकांना याचा फार मोठा चांगला अनुभव आलेला आहे. अनेक मान्यवर लोक, मोठमोठे लोक, अगदी विद्वान लोक, तत्वचिंतक, साहित्यिक, ही बरीच मंडळी या शास्त्रावर विश्वास ठेवतात हे मी बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. त्यामुळे हे शास्त्र माझ्या दृष्टीने अगदी खरं आहे. फक्त अभ्यास पूर्ण केल्यानंतरच भाकीत वर्तवावं एवढीच माझी या दृष्टीने सगळ्यांना विनंती आहे.
1: मुकुंदजी, तुम्ही आमच्या श्रोत्यांना खूप छान माहिती याद्वारे दिली.
0: धन्यवाद.
1: जवळजवळ 35 वर्ष झाले तुम्ही हा छान या अभ्यासामध्ये आहात. एखादा काही असा प्रसंग सांगता येईल का की जो कायमचा लक्षात राहिला तुमच्या?
0: सर, आता खरं आहे असं कधी कधी प्रगट मुलाखतीमध्ये अशा गोष्टी सांगाव्या की नाही हा प्रश्न पडतो. पण मी जरूर सांगेल. त्याचं कारण असं आहे की 35 वर्षामध्ये अनेक लोकांशी संपर्क आला, खूप मोठमोठ्या लोकांशी संपर्क आला, त्यांच्याशी बोलण्याचे योग आले, नंतर त्यांच्याशी संबंध दृढ झाले, अगदी एक कौटुंबिक भाग म्हणून मी त्यांच्याबरोबर राहायला लागलो. त्यामुळे एक अनेक अनुभव माझ्याकडे आहेत. ज्योतिषशास्त्र नुसतं मी सुरुवात केली होती, किंबहुना माझा अभ्यास बराचसा पूर्ण झाला होता, पण एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि तिने मला कुंडली दाखवली आणि विचारलं की अहो, मला नोकरीवरनं वगैरे असं काढून टाकलंय वगैरे वगैरे, असा थोडासा काहीतरी त्रास झाला आहे. तर मी सगळी कुंडली बघितली आणि त्यांना सहज म्हटलं की कदाचित तुमच्याकडनं काही चूक झाली असेल. तर ते म्हणाले, नाही हो, मी तर माझं काम फार प्रामाणिक करतो वगैरे वगैरे. तर आमच्या शास्त्रामध्ये कुंडलीमधलं जे अष्टमस्थान असतं ना, ते अष्टमस्थान माणसाला सहजतेने पैसा मिळवून देत. आता सहजतेने पैसा कसा मिळतो हे तुम्ही बघा. तर हा सहजतेने पैसा मिळवण्याच्या नादात तुम्ही काही चूक केली का आणि असं काही झालं का असं मी त्यांना म्हटल्यानंतर त्यांना थोडा राग आला आणि ते म्हणाले, नाही, तुम्ही काहीतरी सांगताय, तुम्हाला भविष्य येत नाही वगैरे वगैरे, आणि ते निघून गेले. त्यांच्यावर एक ग्रस्त होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते अगदी 7 माझ्या घरी आले आणि मला नमस्कार करून म्हणाले की तुम्ही काल बरोबर बोललात, पण त्या ग्रस्तांबरोबर मी असताना तुम्ही असं बोलायला नको होतं. जर तुम्ही मला एकांतात सांगितलं असतं तर कदाचित मला ते पटलं असतं. सांगण्याचं तात्पर्य काय की ज्योतिषशास्त्र कधी कधी स्पष्ट सांगताना त्रासही होतो. त्यामुळे या अनुभवातून मी शिकत गेलो की तुमच्याकडे भाषेचं जर उत्तम ज्ञान असेल, समोरच्याची मानसिकता जर तुम्हाला नीट कळत असेल, तर तुम्ही त्याच्या प्रश्नावर अतिशय मार्मिक परंतु त्याला पटेल असं उत्तर देऊ शकता. ज्योतिषशास्त्रामध्ये मानसशास्त्र लपलेलं आहे हे आमच्या ज्योतिषांना बऱ्याच वेळा कळत नाही. कधी कधी परखड एखादी भूमिका मांडताना मानसशास्त्राचाही विचार करावा की त्या व्यक्तीला ते कितपत योग्य वाटेल. कुंडली काढत असताना आम्ही महादशा नावाचा एक प्रकार असतो आणि आमच्या शास्त्रात म्हटलंय की 120 वर्षाची महादशा असते. तर एक व्यक्तीची कुंडली काढताना मी खूप घाई झाली म्हणून फक्त 20 वर्षाचीच महादशा काढून तिथे एक फुल स्टॉप दिला आणि तिला कुंडली देऊन टाकली. त्या लोकांनी घरी जाऊन विचार केला की यांनी फक्त 20 वर्षाची महादशा का काढली. त्यांना अशी भीती वाटायला लागली की इथपर्यंतच आपलं आयुष्य आहे. ते पण असे सकाळी आले आणि रडत रडत म्हणायला लागले, अहो, तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे ना, एवढंच आयुष्य माझं आहे का? मी त्यांची माफी मागितली की तसं काही नाही आहे, 120 वर्षाच्या महादशा काढाव्यात असं शास्त्र म्हणतं. माझ्याकडनं चुकून त्यात 20 वर्षाच्याच काढल्या गेल्या, तर तुम्ही असा गैरसमज करू नका. असे अनेक प्रसंग माझ्या आयुष्यात आले. बऱ्याच वेळा आमचे मित्रमंडळी म्हणतात की याच्यावर तुम्ही एक पुस्तक लिहा, पण वेळेअभावी हे शक्य झालं नाही. पण या सगळ्या गोष्टींची नोंद माझ्याकडे आहे.
1: वा मुकुंदजी, खरंच गप्पा माराव्यात इतक्या कमी आहेत आणि हा विषयच असा आहे.
0: बरोबर आहे.
1: 12 राशींवरती एक राशींवरती बोलायचं म्हटलं तरी भरपूर आहे.
0: भरपूर वेळ. बरोबर आहे.
1: पण वेळ मला सांगतीये, मी तुमच्याकडनं हे आश्वासन घेतो की आपण पुन्हा परत भेटूयात आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारू.
0: जी सर.
1: तुम्ही आलात आणि आमच्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्या. सगळ्यांच्या मनाजवळचा विषय आणि तो आपण समजून घेतला. खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. रेडिओ विश्वासला मी धन्यवाद देतो. आपल्या सर्व लोकांना धन्यवाद देतो. आणि ज्योतिषशास्त्र हा विषय तुम्ही खरं म्हणजे या मुलाखतीतून लोकांपर्यंत पोहोचवत आहात याचा मला मनस्वी आनंद आहे. या शास्त्राबद्दल उत्तम चांगला प्रचार प्रसार व्हावा यासाठी पुन्हा जर तुम्ही आम्हाला बोलवलं तर आम्ही जरूर येऊ. धन्यवाद.
1: श्रोते, हे होते ज्योतिषाचार्य मुकुंद कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचे.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात, आनंद बक्षी यांची गीतरचना. हे गीत आहे चुपके चुपके या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत साज आहे सचिन देव बर्मन यांचा.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अन्नदाता या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. योगेश यांच्या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: निलेश मिश्रा यांचं गीत आता ऐकूयात. बर्फी या चित्रपटामधलं पापोन आणि सुनिधी चौहान यांनी गायलेलं गीताला संगीत आहे प्रीतम चक्रबोर्टी यांचं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: ऐकूया लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि चित्रपट आहे धनवान.

0: आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: दो और दो पांच या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार राजेश रोशन आणि गायक स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.
1: ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजामध्ये नक्षलालपुरी यांचं गीत. आणि या गीताला संगीत आहे खय्याम यांचं. चित्रपट आहे दिले नादान.

0: कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत बेगाना या चित्रपटामधलं अंजान यांची गीतरचना. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. श्रोतेहो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का. याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का.
1: अर्थातच, नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतिचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्या बाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
0: क्या बात आहे. श्रोतेहो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

0: ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटामधलं. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: चालू विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो नमस्कार, मी सुषमा दाते आपल्या जीवनरंग कार्यक्रमात मुलाखत घेत असते. आज मी पुण्यात आहे आणि पुण्यातल्या गौरी नातू यांना भेटणार आहे. त्यांची थोडक्यात ओळख करायची झाली तर त्यांनी लॉ केलाय, म्हणजे LLB आहेत, MA संस्कृत आहेत, MA सायकोलॉजी आहेत आणि डिप्लोमा इन जेरोन्टॉलॉजी केलाय आणि त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करतात आणि बऱ्याच ऍक्टिव्हिटीज त्या करतात, ऍक्टिव्हिटीज घेतात. आज त्यांच्याचकडनं बरंच काही जाणून घ्यायचंय. मी पोहोचलेच आहे त्यांच्या घरी. नमस्कार गौरीताई.
2: नमस्कार.
1: तुम्ही चालवत असलेल्या सुखसोपान या विषयी बरंच जाणून घ्यायचंय, ज्येष्ठ नागरिकांसाठी काय काय करतात तेही जाणून घ्यायचंय. पण सुरुवात आपण आपल्या बालपणापासून करू. तुम्ही थोडं शाळा, कॉलेज आणि बालपण याविषयी सांगा ना.
2: माझं बालपण ठाण्यात गेलं.
1: हो,
2: ठाण्याची सरस्वती सेकंडरी स्कूल ही माझी शाळा. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा मुंबईतच झालं. LLB केलं ते सुद्धा मुंबईतनच केलं, मुंबई युनिव्हर्सिटीतनं. आणि हे पुढचं जे शिक्षण घेतलंय, म्हणजे MA संस्कृत, MA सायकोलॉजी आणि टाटा इन्स्टिट्यूट मधनं जेरॅन्टॉलॉजीचा डिप्लोमा केला. हे गेल्या 5 वर्षात घेतलेलं मी शिक्षण
1: आहे.
2: ठाण्यातली सरस्वती सेकंडरी स्कूल ही माझी शाळा आणि शाळेने आम्हाला केवळ पुस्तकी शिक्षण नाही दिलं, संस्कार पण छान केले गेले आमच्यावरती. आणि त्यावेळेला आमच्या शाळेच्याच पटांगणावरती वेद असायचं किंवा रामभाऊ मार्गी व्याख्यान मला असायचे. मी लहानपणापासून अगदी हे कार्यक्रम न चुकता
1: ऐकले
2: जायचे मी त्याला. आणि तेव्हा डॉक्टर नाडकर्णी सरांचं वेद हे आमच्यासाठी खूप छान होतं. म्हणजे तेव्हाच्या जगामध्ये मी नेहमी म्हणते ते आमचं गुगल होतं किंवा युट्यूब चॅनल होता. कारण तिथे आम्ही वेदच्या मंचावरती किती जणांशी गप्पा मारल्या ना. म्हणजे अगदी अच्युत गोडबोले सर असतील किंवा डॉक्टर राणी पण अभय पण अगदी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर जेव्हा लगान चित्रपट आला होता तेव्हा, त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गज माणसांना खूप जवळून ऐकण्याची अनुभवण्याची संधी त्यावेळेला मिळाली.
1: वा, भाग्यवानच. पण तुम्ही लॉ केलं आणि मग सायकोलॉजी आणि संस्कृत कडे कशा वळलात, म्हणजे लॉ का केलं? मग
2: LLB करायचं पहिल्यापासून ठरवलं होतं.
1: बर,
2: आवडायचा तो विषय लॉजिक मुळात मला आवडायचं, त्यामुळे त्यावेळेला LLB कडे वळले. पुढे मी अप्रत्यक्ष कर म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स या क्षेत्रामध्ये जवळजवळ 13-14 वर्ष वकिली केली. त्यावेळेला मला शिकायला आवडायचं. सुरुवातीला मुलगी लहान होती, काही घरच्या जबाबदाऱ्या असतातच त्यावेळेला. पण जशी ती मोठी झाली मग मला भाषेची आवड होती, संस्कृत या विषयाचं मला पहिल्यापासून खूप आकर्षण होतं. म्हणून मी संस्कृत MA केलं. वेदांत हा विषय मला आवडायचा खूप त्याकरता. मी निवारा संस्थेमध्ये काम करायला सुरुवात केली. म्हणजे मी कुठे त्यांचा जो कायदेशीर सल्ला विभाग होता तिथे स्वयंसेवक म्हणून काम करत होते. आणि नंतर सुखसोपान या उपक्रमाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा असं वाटलं की अनुभव मिळतोय पण या क्षेत्रात सुद्धा शिक्षण घेणं गरजेचं आहे आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचंय तिथे. आणि म्हणून मी आधी MA सायकोलॉजी केलं आणि त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा वृद्ध कल्याण म्हणजे जेरॅन्टॉलॉजी या विषयातला डिप्लोमा केला. आणि त्यामुळे माझ्याकडनं हे केलं गेलं नंतर.
1: वा, म्हणजे ज्या क्षेत्रात काम करायचंय त्या क्षेत्रातलं सखोल ज्ञान आपल्याला पाहिजे हे तुमच्या मुलाखतीतनं नक्कीच श्रोत्यांना कळ.

0: की छान वाटलं, म्हणजे मुलं ऐकत असतात, मुली ऐकत असतात आणि त्यांना असं वाटतं की कधी कधी आपण फील्ड बदलावं, तर फील्ड बदलत असताना सुद्धा आपण त्यातलं सखोल ज्ञान घेतलं पाहिजे हे नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण सुख सोपान ही संकल्पना काय आहे हो?
1: डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि डॉक्टर शुभा थत्ते यांनी एक सर्वे केला होता, तेव्हा असं लक्षात आलं की ज्येष्ठ नागरिक फायनान्शियल प्लॅनिंग करतात पण बाकी म्हणजे आपलं निवृत्तीनंतरचं आयुष्य कसं असावं याचं विशेष प्लॅनिंग केलं जात नाही असं त्या सर्वेमध्ये आढळलं. त्यावेळेला ठाण्याला त्यांनी सप्तसोपानी उपक्रमाची सुरुवात केली. सप्तसोपान या उपक्रमामध्ये माझी आई जात होती. छान, म्हणजे तिला ते आवडायचं, ती नुकतीच त्यावेळेला रिटायर झाली होती. एक नवीन काहीतरी तिला मिळालं आणि त्यानंतर मी डॉक्टर नाडकर्णींना विचारलं की असं काही पुण्यात सुरू होऊ शकतं का, तर त्यांनी लगेच होकार दिला. म्हटलं तसं निवाराशी माझा स्नेह होता, मी निवारात जात होते, त्यामुळे नंतर निवाराने याला संमती दिली आणि सुखसोपाने उपक्रमाला सुरुवात झाली. सुखसोपान हा उपक्रम काय, तर ज्येष्ठ नागरिकांची शाळा आहे असं म्हणायला हरकत नाही. तिथे आपण 16 वेगवेगळे विषय शिकवतो आणि ते 16 विषय शिकवायला वेगवेगळे शिक्षक असतात. हा उपक्रम जो आहे हा प्रिव्हेंटिव्ह आहे, म्हणजे पुढे काही आजार होऊ नयेत त्यासाठी आपण हे करतो.
0: घेतलेली काळजी
1: आहे त्याकरता. अर्थात हे प्रूव्हन असं नाहीये पण नक्कीच मेंदूशी संबंधित जे काही आजार आहेत ज्यांचं प्रमाण आता वाढतंय, म्हणजे
0: डिमेन्शिया आहे किंवा असे बरेच,
1: तर हे आपण चार हात नक्की दूर ठेवू शकतो एवढं मात्र आहे. आणि यासाठी वेगवेगळे जे उपाय आहेत त्यापैकी एक म्हणजे नवीन काहीतरी करत राहणं, नवीन काहीतरी शिकणं, ज्यामुळे मेंदूतल्या पेशी वाढत नाहीत पण कनेक्शन संदर्भ वाढतात, त्यामुळे मेंदूला स्टिम्युलेशन मिळतं, मानसिक आरोग्य छान राहतं आणि मानसिक आरोग्य छान असेल तर शारीरिक आरोग्य सुद्धा छान राहतं.
0: नक्कीच, म्हणजे मेंदू अडकलेला पाहिजे कशात तरी वेगवेगळ्या चांगल्या गोष्टींमध्ये, ज्याला काम हवंय, काम मिळालं की तो चांगला राहील, त्याचं आरोग्य चांगलं राहील. मग कसं हे करता, म्हणजे
1: आपल्याकडे 16 विषय शिकवायला वेगवेगळे शिक्षक आहेत
0: बर,
1: आणि विषय सुद्धा डॉक्टर नाडकर्णी आणि त्यांचे सहकारी मानसशास्त्र तज्ञ आम्ही सगळे मिळून ठरवतो. प्रत्येक विषय ठरवताना त्याचे काय काय फायदे आहेत याचा विचार केला जातो. म्हणजे खेळांमध्ये कॅरम आहे, कॅरम हा हँड आय कोऑर्डिनेशन साठी सगळ्यात उत्तम आहे किंवा बुद्धिबळ आहे,
0: ब्रिज आहे,
1: ब्रिज आहे. त्यानंतर पाककला विषय हा सुद्धा आपण घेतो आणि आपल्याकडे पुरुष सभासद आहेत ते सुद्धा पाककला वर्गाला आवर्जून येतात. नृत्य आहे, संगीत आहे, अभिवाचन आहे, नाट्य आहे. त्यानंतर स्मृतीवर्धन म्हणून आपण एक त्यात विषय घेतो. चित्रकला आहे. मध्यंतरी आपण एक कबाडचे जुगाड म्हणजे विज्ञान खेळणी हा सुद्धा विषय घेतला होता. ओरिगामी आहे. तर हे सगळे विषय आपण अशा पद्धतीने ठेवलेले आहेत की ज्यातून मेंदूला काहीतरी चालना मिळेल आणि आपण शिकणं याच्यावरती भर देतो. म्हणजे कॅरम नुसता येऊन खेळायचा नाहीये, तर कॅरम शिकायचा आहे आणि मग तो खेळायचा आहे.
0: बरोबर,
1: म्हणजे यातून जे फायदे मिळतात ना ते आणखीन वेगळे आहेत. मग तुम्ही ती सोंगटी बी कशी घालवणार, कशी घेणार याकडे तुम्ही लक्ष देता आणि त्यातून मेंदूला जास्तीत जास्त चालना मिळते.
0: बरोबर,
1: रोज 11 ते 4 या वेळामध्ये सुखसोपान असतं.
0: अरे वा, आणि कुठे असतं ते?
1: निवाराच्या आवारामध्ये.
0: बर,
1: निवारा संस्था जी आहे पुण्यातल्या नवी पेठेत.
0: हो माहिती आहे, सगळ्यांना माहिती
1: आहे. तिथे हा उपक्रम असतो आणि आपण इथे प्रवेश देण्याआधी एक छोटीशी टेस्ट घेतो. ती अशा करता, कारण मगाशी मी म्हटलं तसं हा आपला प्रिव्हेंटिव्ह प्रतिबंधात्मक असा कार्यक्रम आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे जर अल्झायमर किंवा डिमेन्शिया झाला असेल तर मात्र वेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागते, मग या उपक्रमामध्ये सहभागी होता येत नाही.
0: बरोबर,
1: म्हणून आपण टेस्ट घेतो आधी आणि ज्यांना असे आजार नाहीत ते सगळे ज्येष्ठ नागरिक यामध्ये प्रवेश घेऊ शकतात.
0: आणि मग फी वगैरे असते का?
1: हो, आपण अगदी फी नाही म्हणता येणार, आपण नॉमिनल कॉन्ट्रीब्युशन घेतो त्यांच्याकडनं.
0: बर,
1: दर महिन्याला आपण 500 रुपये घेतो.
0: हो,
1: ज्यामध्ये पे यातले सगळे विषय सुद्धा शिकू शकतात. इतकं मी 3 विषय तरी शिका असा आमचा आग्रह असतो. आणि नवीन विषय शिका, म्हणजे भाषा विषयाच्या जर शिक्षिका असतील तर आपल्याकडे वैदिक गणित हा विषय आहे, भूगोल हा विषय आहे, रंजक भूगोल आपण घेतो, तर मग त्यांनी गणित किंवा भूगोल हा विषय शिकावा असा आमचा आग्रह असतो. त्याचबरोबर ते त्यांच्या आवडीचे विषय सुद्धा घेऊ शकतात.
0: आणि किती वेळ असतं हे? म्हणजे 11 ते 4 मध्ये.
1: 11 ते 4 असतं, मध्ये 1 तासाची विश्रांती असते. त्यावेळेला सगळेजण जर दोन्ही विषय त्यांना वाटले की अटेंड करावे तर डबा घेऊन येतात, नाहीतर 11 ते 1 पहिला तास आणि नंतर 2 ते 4
0: दुसरा
1: अशी त्याची वेळ असते. प्रत्येक विषय आपण 15 दिवसात एकदा घेतो. फक्त भाषा विषय जे आहेत म्हणजे संस्कृत जर्मन हे आपण आठवड्यात एकदा असतात, कारण तिथे थोडस रिटेन्शन लागतं ना, त्यामुळे मग ते विषय आपण आठवड्यात एकदा घेतो. आणि कुठल्याही परीक्षा किंवा असं आपण काहीही इथे घेत नाही, त्यामुळे तुम्हाला जे विषय हवेत त्याला तुम्ही येऊ शकता. शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे वेळापत्रक असतं, दर महिन्याच्या 1 तारखेला वेळापत्रक दिलं जातं.
0: बरोबर, डिस्प्ले केला जातो आणि मग
1: डिस्प्ले केला
0: जातो, लोक येतात तसे. आणि किती जण एका वर्गात जास्तीत जास्त असतात?
1: आपल्याकडे पटसंख्या म्हणाल तर ती साधारण 150 आसपास आहे.
0: खूप आहे की?
1: पण एका वर्गाला कधी 25 पर्यंत उपस्थिती असते. काही विषय अगदी आपल्याकडे खूप प्रिय आहेत सगळ्यांना, जसं नाटक, अभिवाचन, स्मृतिवर्धन, नृत्य. नृत्य या विषयाला पण आपल्याकडे येणाऱ्या ज्येष्ठांची संख्या खूप जास्ती आहे. अशा विषयांना 35-40 इतकी सुद्धा उपस्थिती असते.
0: म्हणजे तुम्ही ऍक्टिव्ह बनवता सगळ्या या ज्येष्ठ नागरिकांना आणि सगळं छान पद्धतीने शिकून ब्रेन ताजा तवाना राहील यासाठी खूप प्रयत्न आहेत आणि म्हणून ते प्रिव्हेंटिव्ह आहे. बरोबर, खूपच छान माहिती दिली तुम्ही. आणि हे किती वर्षापासून करताय?
1: आता आपल्या सुखसोपानला 2.5 वर्ष पूर्ण झाली.
0: हो,
1: पण
0: नाडकर्णी सरांची फार आठवण येते अशा वेळी.
1: खूपच येते
0: खरंच,
1: त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांनी मुख्य टाकलेला विश्वास यामुळेच हे सगळं झालं. आणि निवाराने पुन्हा या सगळ्यात दिलेली साथ, त्यामुळे हा उपक्रम उभा राहू शकला.
0: मला वाटतं की असे ठिकठिकाणी उपक्रम व्हायला हवेत, त्याच्यातल्या तज्ज्ञ लोकांनी त्याच्यात आधी शिकून त्याच्यातली उद्दिष्ट समजून घेऊन हे प्रिव्हेंटिव्ह कसं आहे हे समजून वेगवेगळ्या गावांमध्ये जिल्ह्यांमध्ये झालं तर ज्येष्ठ नागरिकांना खरंच खूप उपयोग होईल. गौरीताई, आज तुम्ही खरंच खूप छान माहिती दिली. तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल की जे सगळे तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत पण ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही काय संदेश द्याल?
1: मी आता सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना इतकं उत्साही आनंदी बघते ना, त्यावेळेला मला छान जे समाधान मिळतं ते मला खरंच शब्दात नाही सांगता येणार. की त्यामुळे मला वाटतं की असे उपक्रम जास्तीत जास्त शहरांमध्ये व्हायला हवेत, जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी याच्यात सहभागी व्हायला हवं, आणि याला मी सक्रिय वृद्धत्व म्हणेन की त्याच्यासाठी काम करत राहिलं पाहिजे पुढे असं मला वाटतं.
0: खरंय, खूप छान. रेडिओ विश्वास तर्फे तुम्हाला तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. आणि ही मुलाखत ऐकून नक्कीच काही तरुण मुलं, तरुण मुली किंवा सायकोलॉजीचा अभ्यास करणारी लोक पुढे येतील, त्याच्यातलं ट्रेनिंग घेतील आणि ज्येष्ठांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील असं मला नक्की वाटतं. पुन्हा एकदा रेडिओ विश्वास तर्फे धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: आणि पुन्हा एकदा भेटूया मन मस्तिष्क च्या पाठशाळेसाठी. आता इथेच आपण थांबूया. ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आज आपण गौरीताई नातू यांना भेटलो. पुन्हा भेटूया याच वेळी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूया मुकाबला या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात.

नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर. कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद. जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4 वाजून

0: 20 मिनिटांनी आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया अंजान यांची शब्दरचना सपना मुखर्जी आणि नलिन दाते यांच्या आवाजात. दादा चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: उदित नारायण यांच्या आवाजात समीर यांचं गीत आता ऐकूयात. दीवाना मुझसा नही या चित्रपटामधलं समीर यांचे शब्द, आनंद मिलिंद यांचं संगीत.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी गायलेलं अर्जुन या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. शब्दरचना आहे जावेद अख्तर यांची आणि या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजामध्ये दर्द का रिश्ता या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं एक थी रीता या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे सरशेर सैलाने यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत हम सब चोर है या चित्रपटामधलं. ऐकूया जान निसार अख्तर यांचं गीत. संगीतकार उषा खन्ना यांच्यासोबत किशोर कुमार, महेंद्र कपूर आणि मनहर उधास यांच्या आवाजात.
2: के हीरे से कुछ कम न था ओ दिल हमारा, के हीरे से कुछ कम न था.

0: नृत्यशिल्प प्रेझेंट वोकल एरेना सीझन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855582.
1: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504800520 आणि 98349 52278.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी।
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांडे. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत कहाणी याहू मॅनची. शम्मी कपूर की पुरुष बलिनही होत समय होत बलवान, भिल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करवणारे आपण कोणी नसतो, तर काळ आपल्याकडनं सर्व करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. आपण जे यशस्वी कलाकार बघतो त्यांचा यशस्वी सुवर्ण काळ बघतो, पण त्याआधी त्यांनी पराभवाचे किती पर्वत पार केले असतात हे जाणून घेतलं तर पुढचा प्रवास अधिक गोड वाटेल. एच के रवींद्र निर्मित आणि एस बनारी जवळ दिग्दर्शित सिनेमा होता प्रीत न जाने रीत. संगीत कल्याणजी आनंदजी. सिनेमाने उत्तम धंदा केला आणि गाणी पण बऱ्यापैकी गाजली. शम्मी कपूर आणि बी सरोजादेवी नासिर हुसेन, याचं टायटल सॉन्ग प्रीत न जाने रीत.

नासिर हुसेन आणि देवानंद यांनी बराच काळ एकत्र चांगलं काम केलं. मध्यंतरी काही कारणासह दोघात एकत्र काम केलं नाही, तरी नासिर हुसेन यांची इच्छा होती की देवानंदबरोबर एक सिनेमा करावा. म्हणून त्यांनी एकाच वेळेत दोन सिनेमे प्लॅन केले. एक होता बहारों के सपने, याची कथा त्यांनी स्वतः लिहिलेली होती आणि ती कॉलेजमध्ये असताना त्यांना त्याचं पारितोषिक पण मिळालं होतं. याकरता त्यांनी राजेश खन्नाची निवड केली होती कारण ते टॅलेंट हंट कॉन्टेस्टचे ऑल प्रोड्युसर कंबाईनचे सदस्य होते. म्हणून याकरता त्यांनी राजेश खन्ना याला हिरो म्हणून नक्की केलं होतं. दिग्दर्शक स्वतः नासिर हुसेनच करणार होते. दुसरा सिनेमा होता तिसरी मंजिल, ज्यात देवानंद आशा पारेख आणि दिग्दर्शक होते विजय आनंद. पण मध्येच एका पार्टीत वाद झाला की सिनेमा कुणामुळे चालतो, नासिर हुसेनचं म्हणणं डायरेक्टरमुळे तर देवानंदचं म्हणणं हिरोमुळे. आणि वाद एवढा शिवकोपाला गेला की शेवटी देवानंद आऊट, शम्मी कपूर इन. शम्मी कपूर आधी संगीतकार म्हणून शंकर घेणंच हवे होते, पण बऱ्याच प्रयत्नानंतर विजय आनंद आणि नासिर हुसेन यांनी त्याला रावलीपुरमच्या ट्यून्स ऐकवल्या आणि नंतर तो तयार झाला. याचा टायटल ट्रॅक जो होता तो पण एकदम वेगळा होता, तसा पूर्ण इंग्रजी सिनेमाहून उचलला गेला होता. म्हणजे वेस्टर्न टेलिव्हिजन सिरीज जी होती द ट्विलाइट झोन अँड जेम्स बॉन्ड यावरून हे घेतलेलं होतं, पण टायटल म्युझिक फारच गाजलं होतं या सिनेमाचं, तिसरी मंदिरचं.

0: करा दूंगा अपन आपको।
1: म्हणजे भारतात जे काही सस्पेन्स थ्रिलर सिनेमे बनले त्या तिसरी मंडळीचा क्रम बराच वरचा लागावा, या आधी दिग्दर्शक म्हणून ला श्रेय द्यायलाच हवं। प्रत्येक गाण्याचे सेट्स आजा जा मैं हूं प्यार तेरा

या सिनेमात प्रेमनाथचं पुनर्गमन होतं. खलनायकी भूमिका त्यांनी केली होती आणि अप्रतिम केली होती. या सिनेमाच्या दरम्यानच एक गाणं राहिलं असताना शम्मे कपूरची पत्नी गीताबाली हिचं अचानक निधन झालं आणि शम्मे कपूर काम करायलाच तयार नव्हता, पण विजयानंद यांनी त्याला समजावलं आणि हे गाणं नंतर त्यांनी चित्रित केलं.

मुद्दाम बघा, संपूर्ण गाण्यात शम्मी कपूर गंभीर चेहरा करून गाणं म्हणत असतो. सिनेमा खूप चालला, ठरल्याप्रमाणे नासिर हुसेन आणि विजयानंद जे त्यांना त्याचं पार्टनर म्हणत होते त्याचे पैसे दिले नाहीत. विजयानंद पैशाच्या बाबतीत कमनशिबीच ठरला, कारण त्याच्यामुळे पैसे पण मिळाले नाहीत, फक्त नाव मिळालं. जगदीश शिवराम निर्मित मनमोहन देसाई दिग्दर्शित सिनेमा बत्तमीज, ज्यात सुप्रसिद्ध जोडीतील शम्मी कपूर आणि साधना, जोडीला शंकर किशन म्हटल्यानंतर बत्तमीज कहो या कहो जानवर मेरा दिल तेरे दिल पे फिदा हो गया.

0: शम्मिकुरा सुवर्ण काळ सुरू होता.
1: हसीन तुम हो खुदा नहीं हो
0: हे पण गाणं खूप लोकप्रिय झालं होतं.

शक्ती सामंत यांनी शम्मीकरूर काश्मीर की कली केला, ज्यात शर्मिळा टागोर होती, तिला इंट्रोड्यूस केलं होतं. त्यांचाच पुढचा सिनेमा होता एन इव्हनिंग इन पॅरिस. या शर्मिळा टागोरचा डबल रोल होता, तसा रोमॅन्टिक सस्पेन्स थ्रिलर आणि विदेशी चित्रण पॅरिस लंडन. अजी ऐसा मौका.

शंकर देसाई यांचे वैशिष्ट्य म्हणजे शीर्षक गीत हे हिट होणारच असं म्हणतात की या सिनेमाचे सर्वच गाणे शंकर यांनी ट्यून केले होते. फक्त एकच गाणं जॅकी श्रॉफनी केलं होतं ते म्हणजे हे दीवाने का नाम तो पूछो प्यार.

0: हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा चित्रपट कामगारांचा संप सुरू होता आणि लकीली तो संप लवकरच मिटला आणि 10 दिवसानंतर सिनेमा परत रिलीज होऊन खूप छान चालला. शम्मी कपूर नूतन यांचा रोमॅन्टिक सिनेमा लाट 6.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांकावर.
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-5327-26-26 किंवा 8300016512 ह्या क्रमांकावर.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत. हे गीतरचना आहे हसरत जयपुरी यांची, गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत दादागिरी या चित्रपटामधलं.

0: कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्यूज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी 9422283655.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं धर्मा या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी.

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: मुझे इन्साफ चाहिए या चित्रपटामधलं आशा भोसले आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आशा भोसले यांनी गायलेलं मास्टरजी या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पनंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का. याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का.
1: अर्थातच, नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतीचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिकदृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्याबाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
0: क्या बात आहे. श्रोत्यांनो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385 340 454.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात बंदगी या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 2746 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

या क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग. सादर करत्या सुषमा दाते. प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

शिल्प प्रेझेंट वोकल एरेना सीजन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855582.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। रसिकहो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सायंकाळचे 7 वाजले आहेत, रूपरेषेनंतर प्रसारित होईल शुभंकर होती। 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादर करत्या राधिका जोशी। 8:30 रोटरी सेवा कनेक्ट या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण। रात्री 9 जीवनरंग ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात सादर करत्या सुषमा दाते। रात्री 10 आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात सादर करत्या मेघना साने। रात्री 11 कालाय तस्मै नमहा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण सादर करते डॉक्टर रवी कोरांने। सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। 6:05 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादर करते दत्ता सरदेशमुख। सकाळी 6:10 भक्ती संगीत। 6:30 आम्ही प्रसारित करणार आहोत दासबोध हा कार्यक्रम, सादर करते पद्माकर देशपांडे। 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादर करते ऋषिकेश अयाचित। तर ही होती आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बर का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 102। जय जय रघुवीर समर्थ, अतिलीनता सर्व भावे स्वभावे।

0: श्रोतेहो, ज्याप्रमाणे नामस्मरण महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे सदाचरणही जीवनात महत्त्वाचे असते. या आणि पुढील काही श्लोकातून समर्थ आपल्याला सदाचरणाविषयी सदुपदेश करतात. लीनता म्हणजे नम्रता. समर्थांना ही फक्त लीनता नको आहे, तर त्याही पुढील अतिलीनता म्हणजे परिपूर्ण नम्रता अपेक्षित आहे. कधी कधी आपण लीनतेचा मुखवटा घालतो. आपल्याबद्दलचे समोरच्या व्यक्तीच्या मनातील मत चांगले व्हावे म्हणून आपण खोटे खोटे नम्रतेने वागतो. बघा ना, निवडणूक आली की उमेदवार दाखवतात ती वरवरची नम्रता. अशी नम्रता समर्थांना अपेक्षित नाही. सर्व भावे स्वभावे अशी अतिलीनता हवी. सुरुवातीला असणारी लीनता ही तुमचा हळूहळू स्वभाव व्हायला हवा. लीनता ही मनापासून अंतरंगातून आली पाहिजे. अतिशय ज्ञानी असे न्यूटन म्हणतात, माझे ज्ञान हे समुद्र काठावरील पसरलेल्या वाळूच्या कणा एवढे आहे. स्वामी विवेकानंद त्यांच्या जगप्रसिद्ध भाषणात म्हणाले होते, माझ्या व्याख्यानात जे काही चांगले आले आहे ते माझ्या सद्गुरूंचे आहे आणि माझ्यात जे काही दोष आहेत ते सर्व माझे दोष आहेत. नम्रता विनयशीलता ही आपला स्थायी भाव व्हायला हवा. अशी विनयता असेल तर बऱ्याचदा बाहेरून प्रतिकार होत नाही आणि प्रतिकार जरी झाला तरी तो सहज परतवता येतो आणि आपले आचरण आणि आचरणामुळे होणारे कर्म शुद्ध होते. तुकाराम महाराजांचे वचन आहे, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती. अर्थात पूर आला की मोठी मोठी झाडे त्यांच्या ताठरपणामुळे उन्मळून पडतात, पण लहानशी लव्हाळी मात्र लवचिक असतात. ती सहज वागतात, त्यामुळे ती पुरातूनही वाचतात. असा लवचिकपणा, अशी नम्रता अंगी बाणावी. पुढे समर्थ सांगतात की सज्जनांना संतोष व्हावे. संत सज्जनांना नेहमी परम आदराने वागवावे. त्यांच्या सहवासात राहून त्यांना संतोष होईल असे आपले वागणे असावे. समर्थ स्वतः रामाला प्रार्थना करतात, तुझे कारणी देह माझा पडावा अशी रामाला प्रार्थना करतात. आपले शरीर देशकार्य आणि देवकार्य यासाठी समर्पित करावे म्हणजे आपल्या मनुष्य जन्माचे सार्थक होते. देहकारणी सर्व लावीत जावे या चरणाचा अर्थ असा की आपला देह सत्कारणी लावावा. धर्मासाठी, देशकार्यासाठी, देवकार्यासाठी नर देह सत्कारणी लावावा. चौथी गोष्ट समर्थ सांगतात की सगुण भजन करीत राहावे. नरजन्म सार्थकी लावण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी सगुण दैवत भजावे. सगुण देवतेची कृपा आपल्यावर होते. समर्थांनी रामाची उपासना केली. रामकृष्ण परमहंसांनीही कालीमातेची उपासना केली. ज्ञानोबा तुकोबांनी विठ्ठलाचे भजन केले, तर मीराबाईंनी कृष्णाशी सख्यभक्ती केली. श्रोते हो, निर्गुण निराकार परमेश्वराचे ध्यान साधणे कठीण जाते, पण सगुण रूप मात्र मन इंद्रिये आणि बुद्धी यात साठवता येते. अत्यंत आदराने सगुण भजन करावे, त्यात एकरूप होण्याचा प्रयत्न करावा. आचार विचार आणि उच्चाराने शुद्ध व्हावे आणि परमेश्वराच्या रूपाशी एकरूप होऊन जावे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आजच.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: टाइम चेक। रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज। दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत मुजरिम या चित्रपटामधलं, संगीतकार सोनिक ओमी।

या चित्रपटामधलं गीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी

0: आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात सरशेर सैलाने यांची गीतरचना आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे एक थे रीता या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: ऐकूया लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत दो वक्त की रोटी या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. पर्वत के उस पार या चित्रपटामधलं संगीत दिलं आहे खय्याम यांनी. हे गीत ऐकूयात पार्वती खान यांच्या आवाजात.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात साहिल लुधियानवी यांची गीतरचना. संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं आणि चित्रपट हाऊस नंबर 44.

0: अभिषेकी, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने आपण कार्यक्रम करत आहोत, रोटरी सेवा कनेक्ट. आणि त्यामध्ये आज आपल्याकडे आलेले आहेत नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या नामको हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर लक्ष्मीकांत पाठक. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
2: नमस्कार. नमस्कार
1: सर. नामको हॉस्पिटल सगळ्यांना माहिती आहे.
2: येस सर.
1: पण ते नामको चॅरिटेबल ट्रस्टचं आहे, हे चॅरिटेबल ट्रस्ट नेमकं काय?
2: सर, साधारण 98 साली नाशिक मधले सहकार महर्षी आणि नामको बँकेचे जनक श्रीमान स्वर्गीय हुकुमचंदजी बागमार यांच्या मनात ही संकल्पना आली आणि नामको बँकेच्या CSR मधून नामको बँकेच्या आर्थिक मदतीने हे हॉस्पिटलची पायाभरणी 98 साली झाली आणि 2002 पासून हे हॉस्पिटल उत्तर महाराष्ट्रामध्ये टाटा हॉस्पिटल नंतर पहिलं कॅन्सरचं हॉस्पिटल मधून नावारूपाला आलं. त्यावेळेस 30 बेडने सुरुवात झालेली होती आणि रेडिओथेरपी सेंटर म्हणजे किरणोपचार असलेलं एकमेव हॉस्पिटल आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये. नामको बँकेच्या मदतीने तयार झालं, नामको बँकेच्या मदतीने अस्तित्वात आलं, म्हणून नामको चॅरिटेबल ट्रस्ट आणि नंतर मग नामको हॉस्पिटल.
1: नामको चॅरिटेबल ट्रस्टचा आता तसं नामको बँकेशी काही संबंध आहे का? स्वतंत्र संस्था
2: नाही. आता रिझर्व बँक आणि या सगळ्या नियमांच्या जंजाळातून नामको बँक आणि नामको चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही संस्था स्वतंत्र झालेल्या आहेत. सुदैवाने नामको चॅरिटेबल ट्रस्ट ही अतिशय सक्षमपणे गेल्या 14-15 वर्षापासून म्हणजे स्वर्गीय मामासाहेबांच्या निधनानंतर अतिशय भक्कमपणे मामासाहेबांच्या मार्गदर्शनाने आणि मामासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून अतिशय भक्कमपणे संस्थेचे अध्यक्ष शिव सोनलालजी भंडारी साहेब आणि संस्थेचे सचिव शिव शशिकांतजी पारख साहेब यांच्या अथक प्रयत्नांनी आणि दुर्दम्य दूरदृष्टीने सक्षमपणे स्वतःच्या पायावरती उभी आहे.
1: आपण नामको चॅरिटेबल ट्रस्टचे नामको हॉस्पिटल असं म्हटलं,
2: बरोबर.
1: नामको चॅरिटेबल ट्रस्टचं फक्त हे हॉस्पिटल आहे की अजून काही वेगळं त्याचं काम आहे?
2: सर, नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या उद्दिष्टांमध्ये वैद्यकीय सेवा, रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण आणि समाजसेवा असे अनेक उद्देश त्याच्यामध्ये होते आणि नामको चॅरिटेबल ट्रस्टचं नामको हॉस्पिटल हे आता आपण म्हणतो, पण मुळात नामको चॅरिटेबल ट्रस्टची सुरुवात झाली ती स्वर्गीय SSGS कॅन्सर हॉस्पिटल सुंदराबाई गोवर्धनदास श्यामसुखा कॅन्सर हॉस्पिटलने नामको ट्रस्टची सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू 2015 नंतर जसं जसं गरज वाढली तसं तसं नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या सेवा विस्तारत गेल्या आणि आता जर आपण बघितलं तर नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत अनेक वेगवेगळे उपक्रम, अनेक वेगवेगळे रुग्णसेवा विभाग आपल्याकडे उपलब्ध आहेत. जसं की चंदाताई सुभाषचंद्रजी रुणवाल लिनॅक रेडिएशन सेंटर आहे, मी मगाशी म्हटलं तसं SSGS कॅन्सर हॉस्पिटल ज्याच्यामध्ये सुपर स्पेशालिटी सर्व प्रकारचे आजार म्हणजे कॅन्सर व्यतिरिक्त हार्ट, कार्डियाक, न्यूरो, युरो जवळपास सगळ्या प्रकारचे आजार SGS कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होतात. नंतर श्रीरंग सोनजे कॅन्सर बाल रुग्ण विभाग आहे उत्तर महाराष्ट्रात टाटा हॉस्पिटल नंतर लहान मुलांना ट्रीटमेंट देणारं आणि कमीत कमी खर्चात रुग्णांना परवडेल अशा खर्चात ट्रीटमेंट देणारं बाल रुग्णांचं कॅन्सर विभाग नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या अंडर आहे. नामको NICU सेंटर सर आपला 2 वर्षापूर्वीचा अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम होता आणि याचं महत्व असं आहे की शासकीय अधिकाऱ्यांच्या आणि गावातील अनेक बालरुग्णांच्या बालरोग तज्ञांच्या आग्रहाने हा विभाग आपण सुरू केला. आज आपण या विभागामध्ये 20 बेडमध्ये लहान मुलांची अतिशय उत्तम प्रकारे विनामूल्य सेवा करीत आहोत आणि पहिल्या दिवसापासून आजपर्यंत नामको NICU सेंटर 100% ऑक्युपन्सीने काम करत आहे. त्याच्यानंतर सर आपल्याकडे आहे नामको लसीकरण केंद्र. जगातल्या सगळ्या प्रकारच्या लसी अगदी पहिल्या दिवसापासून 100 वर्षाच्या माणसापर्यंतच्या सगळ्या प्रकारच्या लसी नामको लसीकरण केंद्रामध्ये आहेत. नामको क्रस्ना डायग्नोस्टिक सर्व प्रकारचे हायन आणि रुटीन डायग्नोस्टिक तपासण्या सगळ्या नामको मध्ये होतात. सर, याचं महत्व असं आहे की हॉस्पिटलमध्ये 3 विभागांमध्ये सगळ्यात जास्त पैसा खर्च होतो. एक तर हॉस्पिटलचा मुळात खर्च, मेडिकलचा खर्च आणि डायग्नोस्टिकचा खर्च. आपण नामको क्रस्ना डायग्नोस्टिकच्या माध्यमातून आज फक्त 450 रुपयांमध्ये सोनोग्राफी करतो, 150 रुपयांमध्ये बेसिक CBCची तपासणी करतो, 1100 रुपयांमध्ये बेसिक CT स्कॅन हेड जो आपल्या किरकोळ ऍक्सिडेंट नंतर सहसा प्रत्येकाला लागत असतो, अशा कमीत कमी खर्चात नामको क्रस्ना डायग्नोस्टिक सुरू केलेला आहे. सर, 2016 नंतर आपल्याकडे रेडिओथेरपीचे रुग्ण वाढायला लागले आणि रुग्णांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी स्वर्गीय मामासाहेब हुकुमचंदचे बागमार सेवा सदन आपण सुरू केलं. या सेवा सदन मध्ये 40 खोल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे आहे प्रकाशजी धाडीवाल कार्डियक केअर सेंटर, उत्तर महाराष्ट्रातली सर्वोत्तम कॅथलॅब, सर्व प्रकारच्या अँजिओग्राफी, सर्व प्रकारची अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, लहान मुलांच्या हार्ट सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, क्लोज हार्ट सर्जरी, अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या हार्टच्या पेशंटसाठी कार्डियक केअर सेंटरमध्ये, प्रकाशजी धाडीवाल कार्डियक केअर सेंटरमध्ये या सर्व सेवा उपलब्ध आहेत. आता सध्या आपण मोफत टुडीको, मोफत स्ट्रेस टेस्ट आणि मोफत अँजिओग्राफी हा 30 तारखेपर्यंत उपक्रम याच्यामध्ये चालवत आहोत. त्याच्यानंतर आपण साधारण 3 वर्षापूर्वी सुरू केलेला उपक्रम आहे नामको बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेंटर. मला सांगायला अतिशय आनंद होतो की गेल्या 2.5 वर्षांमध्ये या विभागात आपण 35 पेक्षा जास्त बोन मॅरो ट्रान्सप्लांट यशस्वी केले आणि ते पण अगदी वाजवी खर्चात, म्हणजे 12 ते 15 लाखांमध्ये हे सगळं आपण यशस्वी केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त नामको मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जर आपण बघितलं तर याच्यामध्ये डायबिटीस, ब्लड प्रेशर, थायरॉइड, ऑर्थोपेडिक, गायनॅक, पेडियाट्रिक, न्यूनॅटॉलॉजी, युरोलॉजी म्हणजे लघवीचे आजार, मेंदूचे आजार, सर्व प्रकारच्या रुटीन म्हणजे अगदी डेंग्यू, टायफॉइड, मलेरिया पासून सगळ्या प्रकारच्या आजारांसाठी नामको मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्याकडे आहे. नामको डायलिसिस सेंटर आहे, 20 मशीन डायलिसिस आपण मोफत उपलब्ध करून देतो. नामको ब्लड स्टोरेज सेंटर आहे. नामको हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांना रोज 60-70-80 बाटल्या ब्लडची गरज पडत असते, त्याच्यामुळे इन हाऊस आपल्याकडे ब्लड स्टोरेज सेंटर आहे. नामको मेडिकल्स फार्मसीवरती एक मोठा खर्च होतो, औषधांचा एक खर्च मोठा होतो आणि तो कमी करण्यासाठी वाजवी दरामध्ये नामको हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्येच नामको हॉस्पिटलच्या विश्वस्तांनी नामको मेडिकल उपलब्ध करून दिलेला आहे. याच्या व्यतिरिक्त नामको हॉस्पिटल रिसर्च क्षेत्रामध्ये सुद्धा आघाडीवर आहे आणि स्वतःची क्लिनिकल रिसर्च सेंटर नामको हॉस्पिटलचं आहे. अनेक वेगवेगळे कॅन्सर, हृदयरोग आणि युरोलॉजी, न्यूरोलॉजीवरचे रिसर्च या विभागामध्ये केले जातात. त्याच्या व्यतिरिक्त नर्सिंग कॉलेज आपल्याकडे आहे, नामको कॉलेज ऑफ नर्सिंग. ग्रामीण भागातल्या, आदिवासी भागातल्या मुला मुलींना आपण ANM, GNM, BSc, PBBSc अशा अनेक वेगवेगळ्या नर्सिंगच्या अभ्यासक्रमांना विनामूल्य, मोफत आणि शासनाच्या नियमांप्रमाणे फी घेऊन शिक्षण देत असतो. याच्या पलीकडे अजून नामको मेडिकल एज्युकेशन आहे, त्याच्यामध्ये आरोग्य महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विविध फेलोशिपचे कोर्सेस घेतले जातात. त्यानंतर DNBचे मेडिकल ऑन्कॉलॉजी वगैरे असे अनेक कोर्सेस घेतले जातात. आता जर आपण बघितलं सर तर नामको चॅरिटेबल ट्रस्ट हे 5.5 एकर मध्ये पेट्रोलला RTO ऑफिसच्या समोर हॉस्पिटल आहे आणि सर्वंकष म्हणजे वन स्टॉप सोल्युशन फॉर ऑल टाईप ऑफ हेल्थ एलिमेंट्स, अशा प्रकारे नामको हॉस्पिटलची आपण एका शब्दात वर्णन किंवा आपण माहिती सांगू शकतो.
1: क्या बात है सर. सर खरंच म्हणजे मला सुद्धा नामको हॉस्पिटल आहे एवढं फक्त माहिती होतं, त्यामध्ये एवढ्या सगळ्या सुविधा मिळतात हे मलाही माहिती नव्हतं. त्याच्यामुळे आज आमच्या श्रोत्यांना खरोखरच ही पर्वणी आहे की तुमच्या म्हणजे सक्षम मुखातनं ही माहिती सगळ्या आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचते.
2: सर, नामको हॉस्पिटलचं ब्रीदवाक्य आहे की गरिबांना परवडणारे आणि श्रीमंतांना आवडणारे. पेशंटकडे पैसे असो नसो त्यांनी यावं, त्याचं रेशन कार्ड, आधार कार्ड रजिस्ट्रेशन काउंटरवरती रजिस्टर करावं, उपचार घ्यावे आणि आजारातून मुक्त होऊन घरी जावं. याच्या पलीकडे जे श्रीमंत पेशंट आहेत आणि ज्यांना लक्झरियस ट्रीटमेंट लागते अशा रुग्णांसाठी पण आपण डिलक्स, सुपर डिलक्स अशा सर्व प्रकारच्या सेवा सुविधा, एक एक्सक्लुझिव्ह कॉर्पोरेट टाईप ऑफ हॉस्पिटल आणि तरीही सर्वसामान्य रुग्णांना परवडेल अशा प्रकारे हे सगळं विश्वस्त व्यवस्थेमार्फत अध्यक्ष सोनलालजी भंडारी आणि सचिव श्री शशिकांतजी पारख यांच्या मार्फत या सगळ्यांचं व्यवस्थापन केलं जातं.
1: क्या बात है पाठक सर, तुम्ही खरंच खूप छान माहिती दिली. पण म्हणजे एका भागामध्ये आपल्याला ही सगळी माहिती होणार नाहीये, त्यामुळे आपण पुढच्या भागामध्ये परत भेटू. पण तोपर्यंत तुम्ही आमच्या श्रोत्यांना जर कधी या नामको हॉस्पिटलशी संपर्क साधायचा असेल तर तो कसा साधायचा ते कृपा करून सांगा.
2: नामको हॉस्पिटलमध्ये संपर्क साधण्यासाठी नामको हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक आहे 90 21 48 27 98. हा नामको हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक सदैव सुरू असतो. या व्यतिरिक्त आपण स्वतः मलाही फोन करू शकता 94-222-54-762 हाही एक संपर्क क्रमांक आपण या ठिकाणी ठेवू शकतात. आणि नामको हॉस्पिटल मधल्या सर्व प्रकारच्या सुविधा या अत्यावश्यक सेवा सुविधा या 24 तास उपलब्ध असतात. त्याच्यामुळे सरळ हॉस्पिटलला भेट देऊन अत्यावश्यक प्रसंगी तुम्ही डायरेक्ट गेलात तर अतिदक्षता विभागामध्ये उत्तम प्रकारचे उपचार आपल्याला उपलब्ध असतात.
1: काय बात आहे सर, तुम्ही आज रेडिओ विश्वासवरती आलात आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद.
2: धन्यवाद सर, धन्यवाद.
1: श्रोते हो, रोटरी सेवा कनेक्ट या रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या कार्यक्रमामध्ये आज आपण भेटतो आहोत डॉक्टर लक्ष्मीकांत पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी नामको चॅरिटेबल ट्रस्टचे नामको हॉस्पिटल. आणि तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात खय्याम यांचं संगीत असलेलं संकल्प या चित्रपटामधलं कैफे आजमी यांचं गीत मुकेश यांच्या आवाजात.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत गलियों का बादशाह या चित्रपटामधलं अलका याज्ञिक यांच्या आवाजात. माया गोविंद यांच्या गीताला संगीत दिलंय कल्याणजी आनंदजी यांनी.

0: ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्यूज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत अनामिका या चित्रपटामधलं, मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. राहुल देव बर्मन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

गाणे आता ऐकूया. लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत मालिक या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो नमस्कार, मी सुषमा दाते आपल्या जीवनरंग कार्यक्रमात मुलाखत घेत असते. आज मी पुण्यात आहे आणि पुण्यातल्या गौरी नातू यांना भेटणार आहे. त्यांची थोडक्यात ओळख करायची झाली तर त्यांनी लॉ केलाय, म्हणजे LLB आहेत, MA संस्कृत आहेत, MA सायकोलॉजी आहेत आणि डिप्लोमा इन जेरोन्टॉलॉजी केलाय आणि त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करतात आणि बऱ्याच ऍक्टिव्हिटीज त्या करतात, ऍक्टिव्हिटीज घेतात. आज त्यांच्याचकडनं बरंच काही जाणून घ्यायचंय. मी पोचलेच आहे त्यांच्या घरी. नमस्कार गौरीताई.
1: नमस्कार.
0: तुम्ही चालवत असलेल्या सुखसोपान याविषयी बरंच जाणून घ्यायचंय, ज्येष्ठ नागरिकांसाठी काय काय करतात तेही जाणून घ्यायचंय. पण सुरुवात आपण आपल्या बालपणापासून करू. तुम्ही थोडं शाळा, कॉलेज आणि बालपण याविषयी सांगा ना.
1: माझं बालपण ठाण्यात गेलं.
0: हो,
1: ठाण्याची सरस्वती सेकंडरी स्कूल ही माझी शाळा. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा मुंबईतच झालं.
0: हो,
1: LLB केलं ते सुद्धा मुंबईतनच केलं, मुंबई युनिव्हर्सिटीतनं. आणि हे पुढचं जे शिक्षण घेतलंय, म्हणजे MA संस्कृत, MA सायकोलॉजी आणि टाटा इन्स्टिट्यूट मधनं जेरॉन्टॉलॉजीचा डिप्लोमा केला. हे गेल्या 5 वर्षात घेतलेलं मी शिक्षण
0: आहे.
1: ठाण्यातली सरस्वती सेकंडरी स्कूल ही माझी शाळा. आणि शाळेने आम्हाला केवळ पुस्तकी शिक्षण नाही दिलं, संस्कार पण छान केले.

0: दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर जेव्हा लगान चित्रपट आला होता तेव्हा, त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गज माणसांना खूप जवळून ऐकण्याची अनुभवण्याची संधी त्यावेळेला मिळाली.
1: वा भाग्यवानच. पण तुम्ही लॉ केलं आणि मग सायकोलॉजी आणि संस्कृत कडे कशा वळलात, म्हणजे लॉ का केलं? मग
0: LLB करायचं पहिल्यापासून ठरवलं होतं.
1: बर,
0: आवडायचा तो विषय लॉजिक मुळात मला आवडायचं, त्यामुळे त्यावेळेला LLB कडे वळले. पुढे मी अप्रत्यक्ष कर म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स या क्षेत्रामध्ये जवळजवळ 13-14 वर्ष वकिली केली. त्यावेळेला मला शिकायला आवडायचं. सुरुवातीला मुलगी लहान होती, काही घरच्या जबाबदाऱ्या असतातच त्यावेळेला, पण जशी ती मोठी झाली मग मला भाषेची आवड होती. संस्कृत या विषयाच मला पहिल्यापासून खूप आकर्षण होत, म्हणून मी संस्कृत MA केलं. वेदांत हा विषय मला आवडायचा खूप त्याकरता. मी निवारा संस्थेमध्ये काम करायला सुरुवात केली, म्हणजे मी कुठे त्यांचा जो कायदेशीर सल्ला विभाग होता तिथे स्वयंसेवक म्हणून काम करत होते. आणि नंतर सुखसोपान या उपक्रमाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा असं वाटलं की अनुभव मिळतोय, पण या क्षेत्रात सुद्धा शिक्षण घेणं गरजेचं आहे आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचंय तिथे. आणि म्हणून मी आधी MA सायकोलॉजी केलं आणि त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा वृद्ध कल्याण म्हणजे जेरॉन्टॉलॉजी या विषयातला डिप्लोमा केला. आणि त्यामुळे माझ्याकडनं हे केलं गेलं नंतर.
1: वा, म्हणजे ज्या क्षेत्रात काम करायचंय त्या क्षेत्रातलं सखोल ज्ञान आपल्याला पाहिजे हे तुमच्या मुलाखतीत नक्कीच श्रोत्यांना कळेल की छान वाटलं. म्हणजे मुलं ऐकत असतात, मुली ऐकत असतात आणि त्यांना असं वाटतं की कधी कधी आपण फील्ड बदलावं, तर फील्ड बदलत असताना सुद्धा आपण त्यातलं सखोल ज्ञान घेतलं पाहिजे हे नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण सुख सोपान ही संकल्पना काय आहे हो?
0: डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि डॉक्टर शुभा थत्ते यांनी एक सर्वे केला होता, तर तेव्हा असं लक्षात आलं की ज्येष्ठ नागरिक फायनान्शियल प्लॅनिंग करतात, पण बाकी म्हणजे आपलं निवृत्तीनंतरचं आयुष्य कसं असावं याचं विशेष प्लॅनिंग केलं जात नाही असं त्या सर्वेमध्ये आढळलं. त्यावेळेला ठाण्याला त्यांनी सप्तसोपान या उपक्रमाची सुरुवात केली. सप्तसोपान या उपक्रमामध्ये माझी आई जात होती. छान, म्हणजे तिला ते आवडायचं, ती नुकतीच त्यावेळेला रिटायर झाली होती. एक नवीन काहीतरी तिला मिळालं. आणि त्यानंतर मी डॉक्टर नाडकर्णींना विचारलं की असं काही पुण्यात सुरू होऊ शकतं का, तर त्यांनी लगेच होकार दिला. म्हटलं तसं निवाराशी माझा स्नेह होता, मी निवारात जात होते, त्यामुळे नंतर निवाराने याला संमती दिली आणि सुखसोपान या उपक्रमाला सुरुवात झाली. सुखसोपान हा उपक्रम काय, तर ज्येष्ठ नागरिकांची शाळा आहे असं म्हणायला हरकत नाही. तिथे आपण 16 वेगवेगळे विषय शिकवतो आणि ते 16 विषय शिकवायला वेगवेगळे शिक्षक असतात. हा उपक्रम जो आहे हा प्रिव्हेंटिव्ह आहे, म्हणजे पुढे काही आजार होऊ नयेत त्यासाठी आपण हे करतो.
1: घेतलेली काळजी
0: आहे त्याकरता. अर्थात हे प्रूव्हन असं नाहीये, पण नक्कीच मेंदूशी संबंधित जे काही आजार आहेत ज्यांचं प्रमाण आता वाढतंय, म्हणजे
1: डिमेन्शिया आहे किंवा असे बरेच,
0: तर हे आपण 4 हात नक्की दूर ठेवू शकतो एवढं मात्र आहे. आणि यासाठी वेगवेगळे जे उपाय आहेत त्यापैकी एक म्हणजे नवीन काहीतरी करत राहणं, नवीन काहीतरी शिकणं, ज्यामुळे मेंदूतल्या पेशी वाढत नाहीत पण कनेक्शन संदर्भ वाढतात, त्यामुळे मेंदूला स्टिम्युलेशन मिळतं, मानसिक आरोग्य छान राहतं आणि मानसिक आरोग्य छान असेल तर शारीरिक आरोग्य सुद्धा छान राहतं.
1: नक्कीच, म्हणजे मेंदू अडकलेला पाहिजे कशात तरी,

0: वेगवेगळ्या चांगल्या गोष्टींमध्ये. ज्याला काम हवंय, एक काम मिळालं की तो चांगला राहील, त्याचं आरोग्य चांगलं राहील. मग कसं हे करता? म्हणजे
1: आपल्याकडे 16 विषय शिकवायला वेगवेगळे शिक्षक आहेत.
0: बर.
1: आणि विषय सुद्धा डॉक्टर नाडकर्णी आणि त्यांचे सहकारी मानसशास्त्र तज्ञ आम्ही सगळे मिळून ठरवतो. प्रत्येक विषय ठरवताना त्याचे काय काय फायदे आहेत याचा विचार केला जातो. म्हणजे खेळांमध्ये कॅरम आहे, कॅरम हा हँड आय कोऑर्डिनेशनसाठी सगळ्यात उत्तम आहे. किंवा बुद्धिबळ आहे, ब्रिज आहे. त्यानंतर पाककला विषय हा सुद्धा आपण घेतो आणि आपल्याकडे पुरुष सभासद आहेत, ते सुद्धा पाककला वर्गाला आवर्जून येतात. नृत्य आहे, संगीत आहे, अभिवाचन आहे, नाट्य आहे. त्यानंतर स्मृतीवर्धन म्हणून आपण एक विषय घेतो. चित्रकला आहे. मध्यंतरी आपण एक कबाड से जुगाड म्हणजे विज्ञान खेळणी हा सुद्धा विषय घेतला होता. ओरिगामी आहे. तर हे सगळे विषय आपण अशा पद्धतीने ठेवलेले आहेत की ज्यातून मेंदूला काहीतरी चालना मिळेल आणि आपण शिकणं याच्यावरती भर देतो. म्हणजे कॅरम नुसता येऊन खेळायचा नाहीये, तर कॅरम शिकायचा आहे आणि मग तो खेळायचा आहे.
0: बरोबर.
1: म्हणजे यातून जे फायदे मिळतात ना ते आणखीन वेगळे. मग तुम्ही ती सोंगटी बी कशी घालवणार, कशी घेणार, याकडे तुम्ही लक्ष देता आणि त्यातून मेंदूला जास्तीत जास्त चालना मिळते.
0: बरोबर.
1: रोज 11 ते 4 या वेळामध्ये सुखसोपान असतं.
0: अरे वा. आणि कुठे असतं ते?
1: निवाराच्या आवारामध्ये.
0: बर.
1: निवारा संस्था जी आहे पुण्यातल्या नवी पेठेत.
0: हो, माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे.
1: हा. तिथे हा उपक्रम असतो आणि आपण इथे प्रवेश देण्याआधी एक छोटीशी टेस्ट घेतो. अशा करता, कारण मगाशी मी म्हणलं तसं हा आपला प्रिव्हेंटिव्ह प्रतिबंधात्मक असा कार्यक्रम आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे जर अल्झायमर किंवा डिमेन्शिया झाला असेल तर मात्र वेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागते, मग या उपक्रमामध्ये सहभागी होता येत नाही.
0: बरोबर.
1: म्हणून आपण टेस्ट घेतो आधी आणि ज्यांना असे आजार नाहीत ते सगळे ज्येष्ठ नागरिक यामध्ये प्रवेश घेऊ शकतात.
0: आणि मग फी वगैरे असते का?
1: हो, आपण अगदी फी नाही म्हणता येणार, आपण नॉमिनल कॉन्ट्रीब्युशन घेतो त्यांच्याकडनं.
0: बर.
1: दर महिन्याला आपण 500 रुपये घेतो.
0: हो.
1: ज्यामध्ये ते यातले सगळे विषय सुद्धा शिकू शकतात. इतकं मी 3 विषय तरी शिका असा आमचा आग्रह असतो. आणि नवीन विषय शिका, म्हणजे भाषा विषयाच्या जर शिक्षिका असतील तर आपल्याकडे वैदिक गणित हा विषय आहे, भूगोल हा विषय आहे, रंजक भूगोल आपण घेतो. तर मग त्यांनी गणित किंवा भूगोल हा विषय शिकावा असा आमचा आग्रह असतो. त्याचबरोबर ते त्यांच्या आवडीचे विषय सुद्धा घेऊ
0: शकतात. आणि किती वेळ असतं हे? म्हणजे 11 ते 4 मध्ये?
1: 11 ते 4 असतं. मध्ये 1 तासाची विश्रांती असते. त्यावेळेला सगळेजण जर दोन्ही विषय त्यांना वाटले की अटेंड करावे तर डबा घेऊन येतात. नाहीतर 11 ते 1 पहिला तास आणि नंतर 2 ते 4
0: दुसरं
1: अशी त्याची वेळ असते. प्रत्येक विषय आपण 15 दिवसात एकदा घेतो. फक्त भाषा विषय जे आहेत म्हणजे संस्कृत जर्मन हे आपण आठवड्यात एकदा असतात, कारण तिथे थोडस रिटेन्शन लागतं ना. त्यामुळे मग ते विषय आपण आठवड्यात एकदा घेतो. आणि कुठल्याही परीक्षा किंवा असं आपण काहीही इथे घेत नाही. त्यामुळे तुम्हाला जे विषय हवेत त्याला तुम्ही येऊ शकता. शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे वेळापत्रक असतं. दर महिन्याच्या 1 तारखेला वेळापत्रक दिलं जातं.
0: दिलं जातं. बरोबर. डिस्प्ले केला जातो आणि मग
1: डिस्प्ले केला जातो.
0: लोक येतात तशी. आणि किती जण एका वर्गात जास्तीत जास्त असतात?
1: आपल्याकडे पटसंख्या म्हणाल तर ती साधारण 150 च्या आसपास आहे.
0: खूप आहे की?
1: पण एका वर्गाला कधी 25 पर्यंत उपस्थिती असते. काही विषय अगदी आपल्याकडे खूप प्रिय आहेत सगळ्यांना, जसं नाटक, अभिवाचन, स्मृतिवर्धन, नृत्य. नृत्य या विषयाला पण आपल्याकडे येणाऱ्या ज्येष्ठांची संख्या खूप जास्ती आहे, पण अशा विषयांना 35-40 इतकी सुद्धा उपस्थिती असते.
0: म्हणजे तुम्ही ऍक्टिव्ह बनवता सगळ्या या ज्येष्ठ नागरिकांना, आणि सगळं छान पद्धतीने शिकून ब्रेन ताजा तवाना राहील यासाठी खूप प्रयत्न आहेत, आणि म्हणून ते प्रिव्हेंटिव्ह आहे. बरोबर, खूपच छान माहिती दिली तुम्ही. आणि किती वर्षापासून करताय?
1: आता आपल्या सुखसोपानला 2.5 वर्ष पूर्ण झाली.
0: हो,
1: पण
0: नाडकर्णी सरांची फार आठवण येते अशा वेळी.
1: खूपच येते,
0: खरंच
1: त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांनी मुख्य टाकलेला विश्वास यामुळेच हे सगळं झालं, आणि निवाराने पुन्हा या सगळ्यात दिलेली साथ, त्यामुळे हा उपक्रम उभा राहू शकला.
0: हो, मला वाटतं की असे ठिकठिकाणी उपक्रम व्हायला हवेत, त्याच्यातल्या तज्ज्ञ लोकांनी त्याच्यात आधी शिकून त्याच्यातली उद्दिष्ट समजून घेऊन, हे प्रिव्हेंटिव्ह कसं आहे हे समजून, वेगवेगळ्या गावांमध्ये जिल्ह्यांमध्ये झालं तर ज्येष्ठ नागरिकांना खरंच खूप उपयोग होईल. गौरीताई, आज तुम्ही खरंच खूप छान माहिती दिली. तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल की जे सगळे तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत, पण ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही काय संदेश द्याल?
1: मी आता सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना इतकं उत्साही आनंदी बघते ना, त्यावेळेला मला छान जे समाधान मिळतं ते मला खरंच शब्दात नाही सांगता येणार. की त्यामुळे मला वाटतं की असे उपक्रम जास्तीत जास्त शहरांमध्ये व्हायला हवेत, जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी याच्यात सहभागी व्हायला हवं, आणि याला मी सक्रिय वृत्तत्व म्हणेन की त्याच्यासाठी काम करत राहिलं पाहिजे पुढे, असं मला वाटतं.
0: खरंय, खूप छान. रेडिओ विश्वास तर्फे तुम्हाला तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा, आणि ही मुलाखत ऐकून नक्कीच काही तरुण मुलं, तरुण मुली किंवा सायकोलॉजीचा अभ्यास करणारी लोक पुढे येतील, त्याच्यातलं ट्रेनिंग घेतील आणि ज्येष्ठांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील असं मला नक्की वाटतं. पुन्हा एकदा रेडिओ विश्वास तर्फे धन्यवाद.
1: धन्यवाद,
0: आणि पुन्हा एकदा भेटूया मन मस्तिष्क च्या पाठशाळेसाठी. आता इथेच आपण थांबूया. ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आज आपण गौरीताई नातू यांना भेटलो. पुन्हा भेटूया याच वेळी.

0: नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात गीतकार कवी प्रदीप यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे चित्रगुप्त यांनी आणि हे गीत ऐकूयात कभी धूप कभी छाव या चित्रपटामधलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात वर्मा मलिक यांचं गीत दिल दौलत दुनिया या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: लता मंगेशकर आणि तलत अजीज यांच्या आवाजात बाजार या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत। ही गीतरचना आहे मखदूम मोहद्दीन यांची, संगीतकार खय्याम।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: उस्ताद बडे गुलाम अली खान आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं, ए आर रहमान यांच्या संगीताने सजलेलं दिल्ली 6 या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत.

0: तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे हमराही या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत मन्नाडे आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. श्रोते हो, स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
2: नमस्कार.
1: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का. याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का.
2: अर्थातच, नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतीचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्या बाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
1: क्या बात आहे. शोधा, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385340454.

0: Radio Vishwas Time Check.
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. श्रोते हो, आपण वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या लोकांशी गप्पा मारत असतो. आज आपल्याकडे आलेत मुकुंद कुलकर्णी, ज्योतिषाचार्य असणारे. मुकुंदजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वास.
5: सर
1: सर आपण दिंडोरीला असतात.
5: जी सर.
1: आणि ज्योतिषाचार्य.
5: जी.
1: ज्योतिष हा विषय तसा प्रत्येक माणसाच्या म्हणजे अगदी आनंदाचा आणि आत्मीयतेचा विषय आहे.
5: बरोबर आहे.
1: ज्योतिष म्हणजे नेमकं काय हो?
5: ज्योतिष म्हणजे काय सर? एखादी व्यक्ती जेव्हा जन्माला येते तेव्हा त्या वेळेसची आकाशस्थ जी ग्रहस्थिती असते त्या ग्रहस्थितीवर एक आलेख काढला जातो, त्याला जन्मकुंडली म्हणतात. आणि या जन्मकुंडलीमध्ये त्या त्या वेळेसचे ग्रह, नक्षत्र, राशी लिहिल्यानंतर ती एक कुंडली तयार होते आणि त्या कुंडलीवरनं एखाद्याचं भविष्य निदान करणं याला ज्योतिष म्हणतात. खरं म्हणजे ज्योतिष या शब्दाची व्याख्या अशी आहे की जे ज्योतिष स्वरूप आहे, ज्या आकाशामध्ये जी नक्षत्र आहेत त्याच्यावरनं ज्योति हा शब्द आला. आणि याविषयी पूर्ण अभ्यास करून एखाद्याच्या जीवनाचं पुढचं भाकीत वर्तवणं याला ज्योतिषशास्त्र असं म्हणता येईल.
1: खरं तर काही लोकांचं म्हणणं असं आहे की हे आकाशातले ग्रह आणि माणसाच्या इथल्या याच्यावरती आयुष्यावरती कसे परिणाम करतील?
5: हे बरोबर आहे. आता आकाशातले ग्रह मनुष्याच्या जीवनावर कसे परिणाम करतात याबद्दल एक दोन गोष्टी मी आपल्याला सांगतो. आता आकाशामध्ये असलेला सूर्य आपल्याला त्याची उष्णता जाणवते. त्याचप्रमाणे आपण पौर्णिमेचा चंद्र जेव्हा बघतो त्याच्याकडे बघितल्यानंतर कुठेतरी आपल्याला एक वेगळा आनंद होतो. किंवा एखाद्या समुद्र किनारी आपण रात्री आहात पौर्णिमेच्या दिवशी आणि आकाशामध्ये चंद्र आहे, तर पाणी आणि चंद्र यांच्यामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्या मनाला एक वेगळीच भावना स्पर्शून जाते. म्हणजे कुठेतरी या ग्रहांचा एवढ्या लांबून सुद्धा आपल्या मनावर परिणाम होतोच. तद्भव त्याचप्रमाणे ही सगळी ग्रह आपल्यावर काही ना काही सूक्ष्म परिणाम करत असतात. फक्त याचा व्यवस्थित अभ्यास करून त्या व्यक्तीचं भविष्य वर्तवता आलं पाहिजे.
1: पूर्ण मानव हा या 12 राशींमध्ये विभागलाय.
5: जी.
1: आज एवढी मोठी लोकसंख्या आणि फक्त 12 राशींमध्ये विभागलेली.
5: नाही, ऍक्च्युली सर कसं आहे की राशी हा जो प्रकार आहे म्हणजे एकूण 12 राशी आहेत. समजा आता 140 कोटी जनता आहे भारतामध्ये, म्हणजे जवळजवळ 10-12 कोटींना एक राशी येईल. तर खरं म्हणजे राशी भविष्य हा एक थोडासा अंदाज आहे. म्हणजे राशीवरनं अगदी सगळंच तुम्हाला वर्तवता येतं का तर नाही, थोडा बहुत परिणामामध्ये. म्हणजे साधारणतः 50-60% आपण त्या संदर्भामध्ये कुठेतरी अचूक निदान करू शकतो. परंतु राशी व्यतिरिक्त जेव्हा व्यक्तिगत कुंडली काढली जाते ती व्यक्तिगत कुंडली बऱ्याच प्रमाणात भिन्न भिन्न असते प्रत्येकाची, त्यामुळे त्याच्यावरनं वर्तवलेलं भविष्य हे अचूक असतं. आणि राशी भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर तो एक साधारणतः अंदाज असतो, तो बऱ्याच प्रमाणात काही लोकांच्या बाबतीत खरा ठरू शकतो.
1: तुम्ही आत्ता म्हटलात की अंदाज असतो, भविष्य बघणं हा कितपत 100% सांगता येईल की तोही अंदाज असतो?
5: भविष्य हे एक मार्गदर्शक आहे. म्हणजे अंदाज हा शब्द मी यासाठी वापरला की राशी भविष्याच्या बाबतीत बरेचसे लोक आम्हाला विचारतात की 12 राशीमध्ये एवढी सगळी माणसं, तर तेव्हा त्या दृष्टीने बऱ्याच प्रमाणात त्या त्या व्यक्तीच्या बाबतीत असलेली तिथी रास आणि त्या राशीची जी गुणधर्म आहेत त्या गुणधर्मानुसार ते राशी भविष्य असतं. परंतु व्यक्तिगत जेव्हा आपण भविष्य बघतो किंवा आपण एखाद्या अडचणीत सापडतो किंवा आपल्याला मार्ग दिसत नाही किंवा समोर नेमकं काय घडणार आहे याविषयी जेव्हा आपल्याला जाणून घ्यायचं असतं तेव्हा स्पष्ट कुंडली काढून त्या संदर्भातला अभ्यास करून त्या व्यक्तीला अचूक मार्गदर्शन करता येतं. अगदी 100% असं म्हणणं कदाचित चुकीचं होईल, परंतु 90% आपण अचूक निदान त्याला सांगू शकतो.
1: राशी पुन्हा परत नक्षत्रांमध्ये पण विभागलेले आहे.
5: हो, अगदी बरोबर.
1: नक्षत्राचा विचार हा राशीपेक्षा सुद्धा सूक्ष्म आणि अचूक असतो असं म्हणता येईल का?
5: हो, निश्चितपणे. कारण एका राशीमध्ये जवळजवळ 3 नक्षत्रे येतात साधारणपणे, त्यामुळे राशीमध्ये अधिक सूक्ष्म नक्षत्र म्हणजे नक्षत्र कोणतं मग रास कोणती, त्यामुळे नक्षत्र हा थोडा राशीपेक्षा सूक्ष्म भाग येतो, त्यामुळे नक्षत्राचा विचार करणं आवश्यक असतं.
1: भविष्य बघण्याच्या मध्ये जसं कुंडली बघून सांगतात तसंच हात बघून पण सांगतात.
5: हो,
1: तो काही वेगळा प्रकार आहे का?
5: नाही, हस्तरेषा शास्त्र हे वेगळं आहे, कुंडलिनी शास्त्र हे वेगळं आहे.

0: नाही, माझा पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये अभ्यास आहे, म्हणजे कुंडलिनी शास्त्र.
1: मग कुंडलिनी शास्त्राचा अभ्यास तुम्ही कशा पद्धतीने केला?
0: सर, मला आता जवळजवळ या शास्त्रात अभ्यास करता करता आता 35 वर्ष झाली. या 35 वर्षामध्ये जेव्हा मी या शास्त्राची सुरुवात केली तेव्हा कुठेतरी असाच एक प्रसंग घडला आणि तिथे मला एक नवी प्रेरणा मिळाली. आमच्या घरामध्ये एक सोन्याची वस्तू हरवली होती, तर आमच्या एका भावाचा मित्र आला आणि त्याला आम्ही सहज बोलता बोलता सांगितलं की आम्ही अस्वस्थ आहोत, आमच्या घरात एक सोन्याची वस्तू हरवलेली आहे. तर त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे पंचांग आहे का? पंचांग त्यांनी बघितलं, त्यावेळेस काहीतरी एक चौकट मांडली, त्याच्यात ग्रह मांडले आणि त्यांनी असं सांगितलं की ही वस्तू तुमच्या घरातच पडलेली आहे. तर हे सगळं बघताना त्यावेळेस माझं वय साधारणतः 18-19 वर्षाचं असेल, तर माझं कुतूहल जागृत झालं की आपण गेले 6 तास सगळेजण घरामध्ये अत्यंत विचित्र मनस्थितीत होतो की ही वस्तू, सोन्याची वस्तू कुठे गेली. आणि या व्यक्तींनी पंचांग पाहून एक चौकट मांडली आणि त्या चौकटीच्या आधारे त्यांनी सांगितलं की ही वस्तू तुमच्या वायव्य दिशेला आहे आणि थोडंसं ते कपाट बाजूला केल्यानंतर त्या कोपऱ्यामध्ये ती वस्तू, सोन्याची वस्तू सापडली. तिथे माझं एक असं मला पटलं की अरे बापरे, हे किती चांगलं शास्त्र आहे. आणि मग तिथून मी सुरुवात केली, मग तिथून काही ज्योतिषाची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यावेळेस बरेचसे असे विद्वान मंडळी असत की ज्यांच्याकडे आम्ही अभ्यास करायला जाऊ किंवा आम्हाला ज्योतिषशास्त्र शिकायचं आहे, ते लोक शिकवत असत. नंतर मग पुण्यामधून काही कोर्सेस चालू झाले, ते कोर्सेस मग आम्ही जॉईन केले. तिथे जाऊन अभ्यास करायचा किंवा पोस्टाद्वारे त्यांची काही पुस्तकं यायची, त्याच्यावर अभ्यास करून मग परीक्षा द्यायच्या. असं करता करता ज्योतिष प्रवीण, ज्योतिष प्राज्ञ, ज्योतिष विशारद अशा परीक्षा दिल्यानंतर या शास्त्राविषयीची एक जिज्ञासा आणखीन जागृत व्हायला लागली. त्यावेळेस मी वेगळ्या व्यवसायात असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी गेलं की प्रत्येकाची कुंडली बघा, मग त्या कुंडलीवरनं काहीतरी सांगा, मग ते म्हणायचे की नाही तुम्ही बरोबर सांगितलं, मग तो विश्वास आणखीन दृढ होत गेला. आणि असं करता करता आज गेल्या 35 वर्षाच्या माझ्या मागच्या भागामध्ये किंवा काळामध्ये मी जवळजवळ 20,000 कुंडल्यांचा अभ्यास केला. आणि आता मी असं ठामपणे सांगू शकतो की अचूक कुंडली असेल आणि जर त्याचा व्यवस्थित अभ्यास केला तर एखाद्या व्यक्तीला आपण जवळजवळ अतिशय उत्तम पद्धतीने मार्गदर्शन तर निश्चित करू शकतो.
1: अनेक प्रकारच्या वेगवेगळे पुस्तकं, वेगवेगळ्या संस्थांच्या परीक्षा त्या देऊन तुम्ही या शास्त्रामध्ये प्रवीण झाला आहात. मग हे म्हणजे वैज्ञानिकतेने बघितलं तर कितपत योग्य अयोग्य असं आहे?
0: नाही, वैज्ञानिक दृष्टिकोन जर तुम्ही ठेवून बघितलं तर हे बऱ्याच प्रमाणात योग्य आहे. त्याचं कारण असं आहे की ज्योतिषशास्त्राची एकंदरीत जर आपण पाठीमागची पार्श्वभूमी बघितली तर हे शास्त्र 5,000 वर्षापासून सुरू आहे असा त्याचा दाखला सापडतो. म्हणजे रामायणामध्ये सुद्धा ज्योतिषशास्त्राचा भाग आहे, काही पुराणामध्ये ज्योतिषशास्त्राचा उल्लेख आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आत्तापर्यंत चालू आहेत आणि अनेक लोक याच्यावर जो विश्वास ठेवता आहेत तर निश्चितपणे हे शास्त्र वैज्ञानिकदृष्ट्या म्हटलं तरी काय वावगं नाही आहे की ते बऱ्याच प्रमाणात सत्य आहे. फक्त माझं एकच म्हणणं आहे की या शास्त्राचा परिपूर्ण अभ्यास असलेल्या व्यक्तीकडनंच आपण भविष्य निदान करावं, कारण याच्यामध्ये बरेचसे लोक अर्धवट ज्ञानी असतात आणि ते बऱ्याच वेळा चुकीचं भविष्य वर्तवतात, त्यामुळे शास्त्र बदनाम होतं. ती व्यक्ती अर्धवट असल्यामुळे ती चुकीचं भविष्य वर्तवते आणि त्यामुळे लोकांना वाटतं की भविष्यशास्त्र खोटं आहे, परंतु तसं नाही आहे. बऱ्याच लोकांना याचा फार मोठा चांगला अनुभव आलेला आहे. अनेक मान्यवर लोक, मोठमोठे लोक, अगदी विद्वान लोक, तत्वचिंतक, साहित्यिक ही बरीच मंडळी या शास्त्रावर विश्वास ठेवतात हे मी बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. त्यामुळे हे शास्त्र माझ्या दृष्टीने अगदी खरं आहे. फक्त अभ्यास पूर्ण केल्यानंतरच भाकीत वर्तवावं एवढीच माझी या दृष्टीने सगळ्यांना विनंती आहे.
1: मुकुंदजी, तुम्ही आमच्या श्रोत्यांना खूप छान माहिती याद्वारे दिली,
0: धन्यवाद.
1: जवळजवळ 35 वर्ष झाले तुम्ही हा छान या अभ्यासामध्ये आहात. एखादा काही असा प्रसंग सांगता येईल का की जो कायमचा लक्षात राहिला तुमच्या?
0: सर, आता खरं आहे असं कधी कधी प्रगट मुलाखतीमध्ये अशा गोष्टी सांगाव्या की नाही हा प्रश्न पडतो, पण मी जरूर सांगेल. त्याचं कारण असं आहे की 35 वर्षामध्ये अनेक लोकांशी संपर्क आला, खूप मोठमोठ्या लोकांशी संपर्क आला, त्यांच्याशी बोलण्याचे योग आले, नंतर त्यांच्याशी संबंध दृढ झाले, अगदी एक कौटुंबिक भाग म्हणून मी त्यांच्याबरोबर राहायला लागलो. त्यामुळे एक अनेक अनुभव माझ्याकडे आहेत. ज्योतिषशास्त्र नुसतं मी सुरुवात केली होती किंबहुना माझा अभ्यास बरासा पूर्ण झाला होता, पण एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि तिने मला कुंडली दाखवली आणि विचारलं की अहो मला नोकरीवरनं वगैरे असं काढून टाकलंय वगैरे वगैरे असा थोडासा काहीतरी त्रास

0: आलाय. तुम्ही सगळी कुंडली बघितली आणि त्यांना सहज म्हटलं की कदाचित तुमच्याकडनं काही चूक झाली असेल, तर ते म्हणाले नाही हो, मी तर माझं काम फार प्रामाणिक करतो वगैरे वगैरे. तर आमच्या शास्त्रामध्ये कुंडलीमधलं जे अष्टमस्थान असतं ना, ते अष्टमस्थान माणसाला सहजतेने पैसा मिळून दे. आता सहजतेने पैसा कसा मिळतो हे तुम्ही बघा. तर हा सहजतेने पैसा मिळवण्याच्या नादात तुम्ही काही चूक केली का आणि असं काही झालं का असं मी त्यांना म्हटल्यानंतर त्यांना थोडा राग आला आणि ते म्हणाले नाही तुम्ही काहीतरी सांगताय, तुम्हाला भविष्य येत नाही वगैरे वगैरे, आणि ते निघून गेले. त्यांच्यावर एक ग्रस्त होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते अगदी 7 माझ्या घरी आले आणि मला नमस्कार करून म्हणाले की तुम्ही काल बरोबर बोललात, पण त्या ग्रहस्थांबरोबर मी असताना तुम्ही असं बोलायला नको होतं. जर तुम्ही मला एकांतात सांगितलं असतं तर कदाचित मला ते पटलं असतं. सांगण्याचं तात्पर्य काय की ज्योतिषशास्त्र कधी कधी स्पष्ट सांगताना त्रासही होतो. त्यामुळे या अनुभवातून मी शिकत गेलो की तुमच्याकडे भाषेचं जर उत्तम ज्ञान असेल, समोरच्याची मानसिकता जर तुम्हाला नीट कळत असेल, तर तुम्ही त्याच्या प्रश्नावर अतिशय मार्मिक परंतु त्याला पटेल असं उत्तर देऊ शकता. ज्योतिषशास्त्रामध्ये मानसशास्त्र लपलेलं आहे हे आमच्या ज्योतिषांना बऱ्याच वेळा कळत नाही. कधी कधी परखड एखादी भूमिका मांडताना मानसशास्त्राचाही विचार करावा की त्या व्यक्तीला ते कितपत योग्य वाटेल. कुंडली काढत असताना आम्ही महादशा नावाचा एक प्रकार असतो आणि आमच्या शास्त्रात म्हटलंय की 120 वर्षाची महादशा असते. तर एक व्यक्तीची कुंडली काढताना मी खूप घाई झाली म्हणून फक्त 20 वर्षाचीच महादशा काढून तिथे एक फुल स्टॉप दिला आणि तिला कुंडली देऊन टाकली. त्या लोकांनी घरी जाऊन विचार केला की यांनी फक्त 20 वर्षाची महादशा का काढली. त्यांना अशी भीती वाटायला लागली की इथपर्यंतच आपलं आयुष्य आहे. ते पण असेच सकाळी आले आणि रडत रडत म्हणायला लागले अहो तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे ना, एवढंच आयुष्य माझं आहे का. मी त्यांची माफी मागितली की तसं काही नाही आहे, 120 वर्षाच्या महादशा काढाव्यात असं शास्त्र म्हणतं, माझ्याकडनं चुकून त्यात 20 वर्षाच्याच काढल्या गेल्या, तर तुम्ही असा गैरसमज करू नका. असे अनेक प्रसंग माझ्या आयुष्यात आले. बऱ्याच वेळा आमचे मित्रमंडळी म्हणतात की याच्यावर तुम्ही एक पुस्तक लिहा, पण वेळेअभावी हे शक्य झालं नाही, पण या सगळ्या गोष्टींची नोंद माझ्याकडे आहे.
1: वा मुकुंदजी, खरंच गप्पा माराव्या तितक्या कमी आहेत आणि हा विषयच असा आहे.
0: बरोबर आहे.
1: 12 राशींवरती, एक एक राशींवरती बोलायचं म्हटलं तरी भरपूर आहे,
0: भरपूर वेळ. बरोबर आहे.
1: पण वेळ मला सांगतीये, मी तुमच्याकडनं हे आश्वासन घेतो की आपण पुन्हा परत भेटूयात आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारू.
0: जी सर,
1: तुम्ही आलात आणि आमच्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्या, सगळ्यांच्या मनाजवळचा विषय आणि तो आपण समजून घेतला. खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. रेडिओ विश्वासला मी धन्यवाद देतो, आपल्या सर्व लोकांना धन्यवाद देतो. आणि ज्योतिषशास्त्र हा विषय तुम्ही खरं म्हणजे या मुलाखतीतून लोकांपर्यंत पोहोचवत आहात याचा मला मनस्वी आनंद आहे. या शास्त्राबद्दल उत्तम चांगला प्रचार प्रसार व्हावा यासाठी पुन्हा जर तुम्ही आम्हाला बोलवलं तर आम्ही जरूर येऊ. धन्यवाद.
1: श्रोते हो, हे होते ज्योतिषाचार्य मुकुंद कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचे जगण.

0: शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे ये देश. या चित्रपटामधलं गीतरचना आनंद बक्षी यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं. ऐकूया एक खिलाडी 52 पत्ते या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले आणि डॅनी डेन्झोप्पा यांच्या स्वरात. मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत काला सोना या चित्रपटामधलं.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

कार्यक्रमात आता ऐकूयात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत कहते हैं मुझको राजा या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं. शर्मिली या चित्रपटामधलं हे गीत आहे नीरज यांचं. संगीतकार सचिन देवबर्मन.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

0: स्वरशिल्प प्रेझेंट वोकल अरेना सीझन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855588.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात हसरत जयपुरी यांचं गीत सलाखे या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे रवींद्र जैन यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

म्हणजे यशस्वी कलाकार बघतो, त्यांचा यशस्वी सुवर्ण काळ बघतो, पण त्याआधी त्यांनी पराभवाचे किती पर्वत पार केले असतात हे जाणून घेतलं तर पुढचा प्रवास अधिक गोड वाटेल. एच के रवींद्र निर्मित आणि एस बनारी द्वारा दिग्दर्शित सिनेमा होता प्रीत न जाने रीत. संगीत कल्याणजी आनंदजी. सिनेमाने उत्तम धंदा केला आणि गाणी पण बऱ्यापैकी गाजली. शम्मी कपूर आणि बी सरोजादेवी नासिर हुसेन. यात टायटल सॉन्ग प्रीत न जाने रीत.

नासिर हुसेन आणि देवानंद यांनी बराच काळ एकत्र चांगलं काम केलं. मध्यंतरी काही कारणासह दोघात एकत्र काम केलं नाही, तरी नासिर हुसेन यांची इच्छा होती की देवानंदबरोबर एक सिनेमा करावा. म्हणून त्यांनी एकाच वेळेत दोन सिनेमे प्लॅन केले. एक होता बहारों के सपने, याची कथा त्यांनी स्वतः लिहिलेली होती आणि ती कॉलेजमध्ये असताना त्यांना त्याचं पारितोषिक पण मिळालं होतं. याकरता त्यांनी राजेश खन्नाची निवड केली होती, कारण ते टॅलेंट हंट कॉन्टेस्टचे ऑल प्रोड्युसर कंबाईनचे सदस्य होते. म्हणून याकरता त्यांनी राजेश खन्ना याला हिरो म्हणून नक्की केलं होतं. दिग्दर्शक स्वतः नासिर हुसेनच करणार होते. दुसरा सिनेमा होता तिसरी मंजिल, ज्यात देवानंद आशा पारेख आणि दिग्दर्शक होते विजय आनंद. पण मध्येच एका पार्टीत वाद झाला की सिनेमा कुणामुळे चालतो, नासिर हुसेनचं म्हणणं डायरेक्टरमुळे तर देवानंदचं म्हणणं हिरोमुळे. आणि वाद एवढा विकोपाला गेला की शेवटी देवानंद आऊट, शम्मी कपूर इन. शम्मी कपूर आधी संगीतकार म्हणून शंकर घेणंच हवे होते, पण बऱ्याच प्रयत्नानंतर

विजयानंद आणि नासिर हुसेन यांनी त्याला रवलीपुरमच्या ट्यून्स ऐकवल्या आणि नंतर तो तयार झाला. याचा टायटल ट्रॅक जो होता तो पण एकदम वेगळा होता. तसा पूर्ण इंग्रजी सिनेमाहून उचलला गेला होता. म्हणजे वेस्टर्न टेलिव्हिजन सिरीज जी होती द ट्विलाइट झोन अँड जेम्स बॉन्ड यावरून हे घेतलेलं होतं. पण टायटल म्युझिक फारच गाजलं होतं या सिनेमाचं, तिसरी मंदिरचं.

0: दिखाऊंगा अपन आपको।
1: म्हणजे भारतात जे काही सस्पेन्स थ्रिलर सिनेमे बनले त्या तिसरी मंडळीचा क्रम बराच वरचा लागावा, याआधी दिग्दर्शक म्हणून ला श्रेय द्यायलाच हवं। प्रत्येक गाण्याचे सेट्स आजा जा मैं हूं प्यार तेरा

या सिनेमात प्रेमनाथचं पुनरागमन होतं. खलनायकी भूमिका त्यांनी केली होती आणि अप्रतिम केली होती. या सिनेमाच्या दरम्यानच एक गाणं राहिलं असताना शम्मी कपूरची पत्नी गीताबाली हिचं अचानक निधन झालं आणि शम्मी कपूर काम करायलाच तयार नव्हता, पण विजयानंद यांनी त्याला समजावलं आणि हे गाणं नंतर त्यांनी चित्रित केलं.

मुद्दाम बघा, संपूर्ण गाण्यात शम्मी कपूर गंभीर चेहरा करून गाणं म्हणत असतो. सिनेमा खूप चालला, ठरल्याप्रमाणे नासिर हुसेन आणि विजयानंद जे त्यांना त्याचं पार्टनर म्हणतो ते त्याचे पैसे दिले नाहीत. विजयानंद पैशाच्या बाबतीत कमनशिबीच ठरला, कारण त्याच्यामुळे पैसे पण मिळाले नाहीत, फक्त नाव मिळालं. जगदीश शिवराम निर्मित मनमोहन देसाई दिग्दर्शित सिनेमा बत्तमीज, ज्यात सुप्रसिद्ध जोडीतील शम्मी कपूर आणि साधना, जोडीला शंकर किशन म्हणल्यानंतर बत्तमीज कहो या कहो जानवर मेरा दिल तेरे दिल पे फिदा हो गया.

शम्मी कुरा सुवर्ण काळ सुरू होता. हसीन तुम हो खुदा नहीं हो, हे पण गाणं खूप लोकप्रिय झालं होतं.

शक्ती सामंत यांनी शम्मी कपूरवर काश्मीर की कली केला, ज्यात शर्मिला टागोर होती, तिला इंट्रोड्यूस केलं होतं. त्यांचाच पुढचा सिनेमा होता अॅन इव्हनिंग इन पॅरिस. यात शर्मिला टागोरचा डबल रोल होता, तसा रोमॅन्टिक सस्पेन्स थ्रिलर आणि विदेशी चित्रण पॅरिस लंडन. अजी ऐसा मौका.

शंकर देसाई यांचे वैशिष्ट्य म्हणजे शीर्षक गीत हे हिट होणारच असं म्हणतात की या सिनेमाचे सर्वच गाणे शंकर यांनी ट्यून केले होते. फक्त एकच गाणं जॅकी सरनी केलं होतं ते म्हणजे हे दीवाने का नाम तो पूछो प्यार से देखो नाम तो पूछो चाहे फिर न मिलना अजी चाहे फिर न मिलना. पण हे सांगितल्याशिवाय खरं वाटत नाही इतकं हे गाणं शंकरच्या स्टाईलचं वाटतं.

0: हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा चित्रपट कामगारांचा संप सुरू होता आणि लकीली तो संप लवकरच मिटला आणि 10 दिवसानंतर सिनेमा परत रिलीज होऊन खूप छान चालला. शम्मी कपूर नूतन यांचा रोमॅन्टिक सिनेमा लाट सहा
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का? जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

करता हूँ मैं सच बिल्कुल। नथिंग इज इम्पॉसिबल।

0: कहता हूँ मैं सच बिल्कुल,
1: कहता हूँ मैं सच बिल्कुल।
0: आओ यारो डांस करे,
1: आओ यारो डांस करे,
0: रिदम पे रोमांस करे,
1: रिदम पे रोमांस करे,
0: नाचो मेरी जान।
2: सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: नया एक फसाना के आंगन में मेरे सवेरे सवेरे

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

धूप छाऊं रे।

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: बदले बदले।
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍडमुळे शक्य झालं।
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला।
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात। तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर।

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का? जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

संतांचं सद्गुरूंचं हेच सांगणं, अविनाशी आहे ते जोडा, केवळ विनाशीच्या मागे लागून जन्म व्यर्थ का गमवता, असं नामरत्न या जन्मात लाभलंय की ते ना कधी बुडणार ना कधी चोरी होणार। अरे मनुजा, घेरे जाणून ओळख रे ते ब्रह्मबीज, ही कासाविषयी ज्ञानी यांच्या राजाला लागून राहिले। जे सद्गुरूंनी मुखापर्यंत आणून ठेवलंय ते सत्य सेवन करा, हेच त्यांचं सांगणं।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

एका दिव्य क्षणी नाथांना स्वप्नात दृष्टांत झाला. देवगिरी येथे सत्वयोगी जनार्दन स्वामी निवास करीत आहेत. त्यांचा अनुग्रहच तुला आत्मप्रकाश दावील. या दृष्टांतानुसार एकनाथ जनार्दन स्वामींच्या चरणी गेले. सद्गुरूंनी शिष्याची सर्व बाजूंनी कसोटी घेतली. सत्व परीक्षेच्या अग्नीत कांचन अधिक उजळलं, तेजाळलं. अखेर गुरुकृपेचा तो परिसक्षण आला. जनार्दन स्वामींनी एका पर्वत